आकाशवाणी पुणे, प्रशांत जाधव प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। तरुणांना संधी, रोजगार आणि जागतिक ओळख उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सरकार विविध देशांबरोबर भागीदारी करत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन। देशातल्या 51,000 युवकांना 19व्या रोजगार मेळ्यातून सरकारी नियुक्तीपत्रांचं वितरण। शिर्डी इथल्या देशातल्या सर्वात मोठ्या खासगी संरक्षण उत्पादन प्रकल्पाचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते उद्घाटन। राज्यातील मानसिक रुग्णालयांचं अध्यापन संस्थांमध्ये रुपांतर करण्याचा राज्य शासनाचा प्रस्ताव। शेतकऱ्यांना डिझेलचा सुरळीत पुरवठा होण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश। आणि अंमली पदार्थ तस्करी विरोधात केलेल्या कारवाईत 24 नायजेरियन नागरिकांना अटक। आता सविस्तर बातम्या। भारताच्या विकास यात्रेत सहभागी व्हायला जग उत्सुक असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलं। देशानं आपल्या कर्मयोगींवर विश्वास ठेवला असून आता त्यांच्या समर्पण, आचरण आणि दैनंदिन कृतींद्वारे त्या विश्वासाला जागणे आणि तो अधिक दृढ करणे ही त्यांची जबाबदारी आहे, असं पंतप्रधानांनी 19व्या रोजगार मेळ्याला दूरस्थ पद्धतीने संबोधन करताना सांगितलं। तरुणांना संधी, रोजगार आणि जागतिक ओळख उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं सरकार विविध देशांबरोबर भागीदारी करत आहे। शाश्वत ऊर्जा, स्वच्छ ऊर्जा क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या नवीन संधी निर्माण केल्या जात आहेत, अशी माहिती देखील त्यांनी दिली। हा रोजगार मेळा देशभरातल्या 47 ठिकाणी आयोजित करण्यात आला होता। देशभरातून निवडलेले 51,000 नवनियुक्त उमेदवार रेल्वे मंत्रालय, गृह मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि उच्च शिक्षण विभाग यांसारख्या विविध मंत्रालय आणि विभागांमध्ये रुजू होणार आहेत। नागपूर इथं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत काल रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं, तर पुण्यात राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते नियुक्तीपत्राचं वितरण करण्यात आलं। संरक्षण साहित्याच्या बाबतीत आतापर्यंत आयात करणारा देश म्हणून देशाची ओळख होती, परंतु आगामी काळात भारत हा संरक्षण साहित्याच्या संदर्भात निर्यातक्षम असलेला देश होणार आहे, असं प्रतिपादन

0: राजनाथ सिंह यांनी केलं. शिर्डी येथील सावळी विहीर औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते काल झालं, त्यावेळी ते बोलत होते. नवीन युगाचा हा शंखनाद असून संरक्षण क्षेत्रातील खासगी भागीदारी सध्याच्या 30-35% आगामी काळामध्ये 50% नेणार असल्याचं राजनाथ सिंह यांनी सांगितलं. ते म्हणाले,
1: यहां से निकला सूर्यास्त दुश्मनों के मंसूबों का सूर्यास्त करने के लिए पर्याप्त होगा, ऐसा भी मेरा विश्वास है. साथियों, एम्युनिशन, मिसाइल, रॉकेट सिस्टम और सैटेलाइट पार्ट्स के प्रोडक्शन से एंसिलरी यूनिट्स, सप्लायर्स और वेंडर्स जुड़ेंगे, रोजगार बढ़ेगा और शिरडी सहित आसपास के नौजवानों को कटिंग एज टेक्नोलॉजी का स्किल सेट प्राप्त होगा. यह और अधिक सामर्थ्य के साथ इस राष्ट्र के निर्माण में अपना कंट्रीब्यूशन दे पाएंगे.
0: यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत, निबे ग्रुपचे गणेश निबे, संरक्षण दलाचे जनरल अनिल चौहान, डीआरडीओचे अध्यक्ष डॉ समीर कामत, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आदी मान्यवर कार्यक्रमास उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,
2: माननीय राजनाथ सिंगजींना आम्ही विनंती केली होती, आम्हाला 4 डिफेन्स कॉरिडॉर तयार करायचे आहेत, नाशिक, पुणे, नागपूर आणि अहिल्यानगर. राजनाथजींनी तात्काळ त्या संदर्भात आम्हाला होकार दिला आणि त्याची प्रोसेस त्यांनी अंतिम टप्प्यामध्ये नेलेली आहे. आजही देशाच्या डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग मध्ये महाराष्ट्र नंबर 1 आहे आणि आता तो इतका पुढे जाणार आहे की महाराष्ट्राला कोणी थांबवू शकणार नाही, हा मला विश्वास आहे.
0: शिर्डी औद्योगिक वसाहतीतील सुमारे 200 एकर क्षेत्रावर विविध संरक्षण प्रकल्प विकसित करण्यात येत असून यामध्ये रॉकेट लॉन्चर, लांब पल्ल्याच्या रॉकेटचे सुटे भाग, स्वयंचलित ड्रोन आणि विविध इलेक्ट्रॉनिक यंत्रणांच्या चाचणी सुविधा विकसित केल्या जात आहेत. निबे ग्रुपनं या प्रकल्पाची उभारणी केली आहे. या प्रकल्पामध्ये 155 मिलीमीटर क्षमतेच्या तोफगोळ्यांचं उत्पादन करण्यात येणार असून प्रतिवर्षी 5 लाख तोफगोळे तयार करण्याची या कारखान्याची क्षमता आहे. भविष्यात भारतातील विविध जलाशयांवर उडणारं विमान देखील इथं तयार करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील येरवडा, ठाणे, रत्नागिरी आणि नागपूर इथल्या प्रादेशिक मानसिक आरोग्य रुग्णालयांचं अध्यापन संस्थांमध्ये रुपांतर करणं हा केवळ आरोग्य व्यवस्थेचा विस्तार नसून गुणवत्तापूर्ण उपचार, संशोधन आणि प्रशिक्षित मनुष्यबळ निर्मितीच्या दिशेनं टाकलेलं दूरदर्शी आणि मानवकेंद्री पाऊल आहे. यामुळे समाजातील वंचित घटकांपर्यंत अधिक सक्षम, सुलभ आणि आधुनिक मानसिक आरोग्य सेवा पोहोचवण्याचा आमचा संकल्प अधिक बळकट होणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सांगितलं. राज्य शासनानं या रुग्णालयांचं अध्यापन संस्थांमध्ये रुपांतर करण्याचा महत्वपूर्ण प्रस्ताव पुढे आणला आहे. या उपक्रमामुळे मानसिक आरोग्य क्षेत्रात दर्जेदार उपचार सेवांसोबतच शिक्षण आणि संशोधनाला देखील चालना मिळणार आहे. मानसिक आरोग्य क्षेत्रात प्रशिक्षित मनुष्यबळाची कमतरता दूर करण्यासाठी उपाययोजना करण्यात येत असून राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत 12व्या पंचवार्षिक योजनेपासून या दिशेनं विशेष भर देण्यात आला आहे. ज्या ठिकाणी आधीपासून पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत अशा प्रादेशिक रुग्णालयांमध्ये मानसिक आरोग्याशी संबंधित पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. शेतकऱ्यांना आवश्यक तितका डिझेलचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश दिले असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल शिर्डी इथं सांगितलं. संरक्षण आणि क्षेपणास्त्र संकुलाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री शिर्डी इथं गेले असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ग्रामीण भागात इंधन सहज उपलब्ध होत नसल्यानं या सूचना केल्याचं त्यांनी सांगितलं. पेट्रोलियम पदार्थांच्या दरवाढीवरून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर समाज माध्यमांमधून टीका केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी असून देखील सरकार जनतेवर वाढीव बोजा लादत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

स्वागत। राज्यातील एकल महिलांच्या सामाजिक आर्थिक शैक्षणिक तसंच आरोग्य आणि कायदेविषयक प्रश्नांचा सर्वंकष विचार करून त्यांना विविध शासकीय योजना

चा प्रभावी लाभ देण्यासाठी एकल महिला धोरण तयार करण्यात येणार असल्याची माहिती महिला आणि बालविकास राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी दिली. अशा महिलांच्या समस्या शासनस्तरावर प्रभावीपणे मांडून त्यांच्यासाठी स्वतंत्र धोरणाची आवश्यकता होती. महिला आणि बालविकास विभागानं यासंदर्भात शासन निर्णय जारी करून मसुदा समिती गठीत केल्याची माहिती बोर्डीकर यांनी दिली. ठाणे आणि नवी मुंबई पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवत आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ तस्करी विरोधात मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत 24 नायजेरियन अंमली पदार्थ तस्करांना अटक करण्यात आली असून या आरोपींवर कोट्यवधी रुपयांच्या अंमली पदार्थ तस्करीचे गंभीर आरोप आहेत. दरम्यान कल्याण अंमली पदार्थ विरोधी पथकानं 34 कोटी रुपये किमतीचे सुमारे 10 किलो हेरॉईन जप्त केलं आहे. या प्रकरणी मुख्य पुरवठादार युसुफ पठाणसह 5 जणांना अटक करण्यात आली अशी माहिती पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिली. गडचिरोली जिल्ह्यात नक्षलमुक्त झाल्याच्या घोषणेपूर्वी नक्षल्यांनी जंगलात सुरू केलेला शस्त्रनिर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त करण्यात पोलिसांना यश आलं आहे. ऑपरेशन अंतिम प्रहार अंतर्गत आत्मसमर्पण केलेल्या नक्षल्यांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी ही शस्त्रास्त्रे शोधून काढून नष्ट केली. भंडाऱ्यातील पवनी तालुक्यातील कोदुर्ली येथील जंगलात लाकूड कापण्यासाठी गेलेल्या 55 वर्षीय इसमावर वाघानं हल्ला करून जागीच ठार केलं. हा संपूर्ण थरार मृत व्यक्तीच्या पत्नीच्या डोळ्यादेखत घडला असून परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. या घटनेमुळे वनविभागाच्या कार्यक्षमतेवर गावकऱ्यांनी संताप व्यक्त करत मृतकाच्या कुटुंबाला आर्थिक मदत जाहीर करावी आणि वाघाला लवकरात लवकर जेरबंद करण्याची मागणी केली आहे. राज्यात काल काही ठिकाणी पावसानं जोरदार हजेरी लावली. सांगली जिल्ह्यात तासगाव, कवठे महांकाळ, आटपाडी आणि खानापूर या तालुक्यात काल दुपारी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. सातारा जिल्ह्यात वीज पडल्यानं माण तालुक्यातील गोंदवले आणि कोरेगाव तालुक्यातील रामोशीवाडी इथं 2 जणांचा मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांपासून तीव्र उन्हाचा सामना करत असलेल्या सोलापूरला काल पावसानं झोडपून काढलं. या पावसामुळे शहर तसंच जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत झालं असलं तरी उकाड्यापासून मात्र काही अंशी दिलासा मिळाला आहे. तर जोरदार वाऱ्यामुळे अनेक भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता. हवामान. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात आज तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस तर मराठवाड्यात देखील तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट येण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. तरुणांना संधी, रोजगार आणि जागतिक ओळख उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं सरकार विविध देशांबरोबर भागीदारी करत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. देशातल्या 51,000 युवकांना 19व्या रोजगार मेळ्यातून सरकारी नियुक्तीपत्राचं वितरण. शिर्डी इथं देशातल्या सर्वात मोठ्या खासगी संरक्षण उत्पादन प्रकल्पाचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते उद्घाटन. राज्यातील मानसिक रुग्णालयांचं अध्यापन संस्थांमध्ये रुपांतर करण्याचा राज्य शासनाचा प्रस्ताव. शेतकऱ्यांना डिझेलचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश. आणि अंमली पदार्थ तस्करी विरोधात केलेल्या कारवाईत 24 नायजेरियन नागरिकांना अटक. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: प्लॅटिनम गोल्ड, खरा सोना।
1: नमस्कार मंडळी, तुम्ही ऐकत आहात 100.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड वाहिनी। मी ममता बर्वे तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते मनस्पर्शी या आपल्या कार्यक्रमामध्ये। श्रोते हो, नवनवीन तंत्रज्ञान हे विकसित होत असतं आणि त्याचा उद्देशच हा असतो की माणसाचं जे काम आहे ते पटकन व्हावं, अचूक व्हावं आणि आपल्याला थोडे कष्टसुद्धा कमी करायला लागावे। यासाठी काही तंत्रज्ञान विकसित होत असतं, तसंच एक तंत्रज्ञान विकसित करण्यात आलं आणि ते कशासाठी आहे तर ह्या जलवाहिन्या ज्या असतात तर त्या सगळ्या बऱ्यापैकी भूअंतर्गत असतात। मग या जलवाहिन्यांमध्ये जर लीकेज असेल, पाणी कुठे गळत असेल तर ते कसं कळणार, तर यासाठी हे तंत्रज्ञान विकसित करण्यात आलेलं आहे। आणि ह्यामध्ये काय वापरलं गेलं आहे तर ग्राउंड मायक्रोफोन्स असे वापरले गेले आहेत, साऊंड लॉगर्स वापरले गेले आहेत। त्यामुळे काय होतं की जिथे कुठे पाणी गळती होत असेल त्याचा आवाज रेकॉर्ड करण्यात येतो आणि नेमकं कुठे हे होतं हे AIसुद्धा आता त्याच्यामध्ये वापरलं जाणार आहे। म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरूनसुद्धा ही तंत्रप्रणाली आता विकसित करण्यात येणार आहे। जेणेकरून काय होईल तर कुठे नेमकी गळती होते ह्याचा अचूक आपल्याला शोध घेता येईल आणि मग खोदकाम जिथे करायला लागतं ते अगदी योग्य त्याच ठिकाणी करण्यात येईल। त्यामुळे सगळीकडे खोदकाम करण्याची सुद्धा गरज उरणार नाही। आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे नवीन बांधकाम करताना जर आपल्याला असं कुठलं जलवाहिन्यांचं जाळं विकसित करायचं असेल तर त्याचासुद्धा अभ्यास करण्यात येणार आहे। त्यामुळे मी मगाशी म्हटलं तसं, जेव्हा हे नवनवीन तंत्रज्ञान असं विकसित होत असताना मंडळी तेव्हा अचूकता त्याच्यामध्ये येतच असते पण आपलं कामसुद्धा थोड्या प्रमाणात कमी होतं, अचूक असं होतं आणि कमी वेळात खूप चांगला असा रिझल्ट, आउटपुट आपल्याला मिळतो। याच नोटवर आपण आपल्या मनस्पर्शी या कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत छानशा गाण्यांनी।

मंडळी, सुट्ट्या असल्या की ताईदादांचे असे काही काही प्रयोग घरामध्ये सुरू होतात ना, की आपण काहीतरी एक छान पदार्थ घरामध्ये करून बघूया, आपण दोघं मिळून करूया, मग त्याच्यात अर्थात ते पट्टच असं नाही, मग वाद होतात आणि हे सगळं चालूच असतं. आत्ताच्या तरुणाईचा किंवा लहान मुलांचा आवडता पदार्थ कुठला, आणि त्याच्याविषयी मी आज सईची टिप घेऊन आली आहे, आणि तो म्हणजे पास्ता. तर बऱ्याच जणांना हा आवडणारा पदार्थ आहे, आणि मग घरीसुद्धा हे असे प्रयोग केले जातात की आपण काहीतरी नवीन डिश ट्राय करूया. तर पास्त्यासाठी म्हणून काय टिप दिली आहे सईने, की पास्ता तुम्ही जेव्हा शिजवता ना, तो पसरट भांड्यामध्ये भरपूर उकळत्या पाण्यात शिजवला पाहिजे, म्हणजे तो चिकटत नाही. कधीकधी आपण छोटं भांडं घेतो आणि मग तो पास्ता करताना, तो शिजवताना तेव्हाच तिथे चिकटायला लागतो आणि मग तो मोकळा असा होत नाही. त्यामुळे पसरट भांडं घ्यायचं, पाणीसुद्धा नीट घ्यायचं. तो शिजला पास्ता हे कसं ओळखायचं, तर तो असा छान तकतकीत दिसायला लागतो, पारदर्शक असा होतो आणि पृष्ठभागावर हळूहळू तो जमा व्हायला लागतो. त्यामुळे पास्ता शिजला हे तुम्ही लक्षात येतं तुम्हाला, जेव्हा तो ट्रान्सपरंट असा थोडासा दिसायला लागतो. शिजला पास्ता की काय करायचं, की त्याच्यामध्ये चाळणीत घ्यायचं आणि त्याच्यामध्ये भरपूर थंड पाणी असं घालायचं. आणि दुसरं म्हणजे महत्त्वाची गोष्ट अशी की त्याला थोडंसं तेल लावून ठेवायचं. म्हणजे काय होतं की नुसतं जर तुम्ही पाण्यातनं काढून जर तो ठेवलात गार करण्यासाठी, तर तो चिकटण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे तुम्ही जर थोडंसं तेल घातलं तर तो छान मोकळा असा होतो. आणि पास्त्याचा सॉस आपण वेगळा करतो आणि त्याच्यानंतर हा शिजलेला पास्ता घालतो. पण मग कधी कधी काय होतं की पास्ता थोडा वेगळा लागतो, सॉस वेगळा लागतो, असं होऊ नये म्हणून छान पुन्हा पास्ता तो त्याच्यामध्ये गरम केला पाहिजे, म्हणजे तो सॉस त्याच्यामध्ये मुरतो आणि मग आपल्याला छान त्याची अशी चव येते. तुम्ही पास्त्याचा प्रयोग करून बघणार असाल घरामध्ये, ठरवलं असेल तर नक्की या टिप्स तुम्ही फॉलो करा, सईच्या टिप्स. छानशा गाण्यांनंतर आपण मध्ये घेणार आहोत आत्ता 10:15 ला आपली व्यावसायिक विश्रांती, आणि अर्थात आपण छान गाणी ऐकतच आहोत.

0: अरे खरं सांगू, आत्ताच तर उन्हाळा सुरू झालाय आणि 7,000-7,000 विजेचं बिल सुद्धा यायला लागलं. बायको कधीपासून सांगते सोलर पॅनल बसवायला, म्हणते सरकार सबसिडी पण देत आहे. मी ज्यांना ज्यांना विचारलं सगळ्यांचं वीज बिल शून्य येत आहे म्हणे. यावेळी तर बसूनच घेतो.
1: जर वीज मोफत मिळते तर घेत का नाही भाऊ, तुम्ही पण बसूनच टाका.
0: पीएम सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. PM सूर्य घर .gov.in.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: एकेकाळी हुकुम सिंगला घरचे सगळे कटकट्या म्हणायचे, कारण काय तर लाईट पंखा चालू दिसला की ते लगेच सगळ्यांवर ओरडायला लागायचे, अरे राम या हा पंखा का चालू ठेवलायस, वीज बिल काय तुझा बाप भरणार. पण आता सगळे त्यांना लाडके अप्पा म्हणतात, कारण जेव्हापासून त्यांनी सोलर पॅनल बसवले तेव्हापासून मीटरची सुई ही शांत झोपते. आणि हुकुम सिंग ही
2: पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. पीएम सूर्यघर .gov.in वर.

मंडळी अशी ही आपली छोटी छोटी मुलं आता ज्यांना म्हणजे सुट्टी आहे आणि ती खेळताना आजूबाजूला बघितली, छान अशी धमाल करताना बघितली की आपल्यालाही आपलं बालपण कुठेतरी आठवतं ना. आणि माझ्या लहानपणी कसं व्हायचं की आम्हाला आकर्षण असायचं ते आपल्या टीव्हीवर काय येतं आहे किंवा त्याच्यावर काय दाखवलं जातं आहे याचं खूप मोठं आकर्षण असायचं. कारण त्यावेळी म्हणजे असे दोनच चॅनल आणि मग केबलसुद्धा अगदी नवीन नवीन आणि हे सगळं म्हणजे त्याच्याही आधी अर्थात टीव्हीसुद्धा सगळ्यांकडे नसायचे. आणि मग एकत्र बसायचं आणि छान मॅच असेल किंवा काय एखादा सिनेमा असेल तर तो एकत्र बसून बघायचा वगैरे असे ते सगळे दिवस होते. आणि मग आपण ठराविक वेळेलाच एखादे काही ते कार्यक्रम आपले असायचे ते आपण बघायचो. त्या काळी म्हणजे तेव्हा अशा त्या काळ्या मोठ्या VCD वगैरे असायच्या आणि त्याच्यावरच चित्रपट बघितले जायचे. ते हे ठराविक जे आपलं TV वरचं चालायचं ते हळूहळू मोडलं कशामुळे, तर केबल आलं आणि मग त्याच्यानंतर हळूहळू आपल्याला वेगवेगळे चॅनल दिसायला लागले. मग आपण पूर्वी अगदी थोडा वेळ बघायचो ते आता वाढायला लागलं. TV त्याच्यानंतर मग आले व्हिडिओ गेम्स. असं करत करत ना हा जो स्क्रीन आहे TV स्क्रीन, आता मी कशाबद्दल बोलते तर या स्क्रीनविषयी बोलते बरं का, म्हणजे हे स्क्रीनसुद्धा वाढायला लागलेत आता हळूहळू. आज त्याला असे फाटे फुटायला लागलेले आहेत की हाच स्क्रीन TV पूर्वी हा जो स्क्रीन होता किंवा तेवढाच जो एक काळा आपण समोर बघायचो की ज्याच्यावर आपण TV चॅनल वेगवेगळे बघायचो किंवा चित्रपट बघायचो, आता तोच स्क्रीन वेगवेगळ्या मार्गाने आपल्यासमोर येतो. म्हणजे त्याच्यानंतर कम्प्युटर आले, मग लॅपटॉप आले, असं करत करत आता अगदी जो छोटा झाला आहे आपल्या हातात असतो तो स्क्रीन म्हणजे आपल्या मोबाईलचा स्क्रीन. आणि मग जेव्हा असा हा स्क्रीन आपल्या अगदी हातात आला आहे त्याच्या पुढे आला तो म्हणजे त्याचा स्क्रीन टाईम. आता हा स्क्रीन टाईम कसा कमी करायचा किंवा त्याच्या अनुषंगाने बऱ्याच गोष्टीसुद्धा आल्या, कारण तो स्क्रीन आपण खूप वापरतोसुद्धा. मोबाईल आपला हा अगदी रोजचा वापरातला आहे आणि फक्त मोठे नाही हो, आता लहान मुलंसुद्धा मोबाईल अगदी छान पद्धतीने हाताळतात वापरतात. मग आता हा स्क्रीन टाईम किंवा आपण जो सतत समोर एक काहीतरी स्क्रीन बघत असतो तो कसा कमी करायचा किंवा त्याचे मग त्याच्या अनुषंगाने काही काही आव्हानं आता समोर दिसायला लागलेली आहेत. मुळात आधी हा स्क्रीन टाईम आपण कमी करणं हे अत्यंत गरजेचं. आणि मग कमी कसा करायचा तर तज्ज्ञांनी सरळ सांगितलं की आधी मुळात आधी मोह टाळायचा. आपण ठरवायचं आपल्याला काय काम करायचं आहे आणि त्या अनुषंगाने त्या वेळातच ते काम करायचं. आणि शक्यतो आपला हा जो स्क्रीन आहे कुठलाही स्क्रीन त्याचा मोह टाळून तो आधी बाजूला ठेवायचा. मग हे काम त्या त्या वेळामध्ये म्हणजे अगदी टायमर लावून काम करा असं तज्ज्ञ म्हणतात की ह्या या वेळेत आपलं हे काम व्हायला पाहिजे असा टायमर लावा आणि चक्क तुम्ही काम करा. म्हणजे कुठलाही स्क्रीन समोर बाजूला तुमच्या असला तरी तुम्हाला तो मोह होणार नाही, कारण तुम्हाला माहिती आहे मला याच वेळामध्ये काम पूर्ण करायचं आहे. त्यामुळे अशा काही छोट्या छोट्या गोष्टी जर आपण आपल्यासाठीच केल्या, म्हणजे थोडक्यात आपल्यासाठीच काही नियम बनवले, तर हळूहळू आपण नक्कीच हा स्क्रीन टाईम जो आपला आहे त्याचे अनेक काही परिणाम आपल्या शरीरावर होत आहेत तो आपण नक्कीच कमी करू शकतो.

0: निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाइट वर किंवा टोल फ्री क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा.
1: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: मंडळी मनस्पर्शी आपला कार्यक्रम सुरू आहे. 10:30 ते 11 आपण ऐकणार आहोत पीपल्स पद्म ऑन आकाशवाणी हा कार्यक्रम. आणि 11 वाजता पुन्हा आपण भेटणार आहोत युवा तरंग या आपल्या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत एक छोटंसं गाणं लावते आणि 10:30 ते 11 ऐकूया पीपल्स पद्म ऑन आकाशवाणी गाण्यानंतर हा कार्यक्रम. आणि पुन्हा 11 वाजता आपण भेटूया युवा तरंग या आपल्या कार्यक्रमामध्ये.

0: प्लॅटिनम गोल्ड खरा सोना।
1: नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात 100.1 मेगाहर्ज आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड वाहिनी युवा तरंग। आपला कार्यक्रम सुरू झालाय। मी ममता बर्वे तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। श्रोते हो, बाहेर गर्मी प्रचंड वाढलेली आहे, एक दमटपणा आलेला आहे, कारण काही ठिकाणी पाऊसही पडतोय, त्याच्यामुळे खूप उष्णता निर्माण झाली आहे, घामेघूम व्हायला होत आहे खरं तर आपल्याला, आणि आपण सगळेच पावसाची अगदी आतुरतेने वाट बघतो की कधी हा पहिला पाऊस पडेल आणि सगळी आजूबाजूची भूमी किंवा आपल्या आजूबाजूचं सगळं वातावरण कधी छान थंडगार होणार आहे, अशी सगळेच आपण वाट बघतोय आणि या पावसासाठी म्हणून हे छोटंसं गाणं।

मंडळी, खरंच सृजनाचा भंडारा लावणारा असा हा पाऊस आहे. आणि जिथे तिथे जेव्हा हा पाऊस पडतो तेव्हा नवीन संजीवनी सगळीकडे देऊन जातो, कारण सगळी झाडं आत्ता आपण बघितली आपल्या आजूबाजूला तर अगदी कोरडं आणि असं शुष्क झालेलं असतं सगळंच वातावरण, आणि सगळी झाडंसुद्धा मातीमुळे झालेली असतात. जिथे तिथे आपल्याला धूळ आणि माती हे सगळं दिसत असतं. अशामध्ये जेव्हा पावसाची अगदी पहिली सर पडते ना, तेव्हा आहा, होणारा जो आपला आनंद आहे ना, मग तो मातीचा वास असेल, येणारी ती गार वाऱ्याची झुळूक असेल, तो सगळा गारवा, आपलं जे थकलेलं शरीर असतं ना, त्यातनं ही जी आपण थकल्यामुळे किंवा त्या घाम येऊन आपण जो थकलेले असतो तो सगळं घेऊन जातो, तो पहिली ती झुळूक जी पाऊस पडल्यानंतरची, अगदी आपण खिडकीत जरी उभे राहिलो आपल्या घराच्या तरीसुद्धा इतकी ती छान वाटते. आणि खरंच म्हणजे जसं सूर्य हा गरजेचा आहे, सूर्याची उष्णता ही पृथ्वीसाठी गरजेची आहे, तसंच पाऊससुद्धा आपल्या पृथ्वीसाठी तेवढाच गरजेचा आहे, कारण अख्खी शेती पावसावर अवलंबून आहे. आणि म्हणूनच आपण लवकरात लवकर पाऊस पडू दे अशी मी इच्छा इथे प्रकट करते. साडे आपण 11:10 ते 11:20 आता पुन्हा ऐकणार आहोत पीपल्स पद्मवन आकाशवाणी हा कार्यक्रम, आणि 11:20 पुन्हा आपण भेटूया युवा तरंग या आपल्या कार्यक्रमामध्ये पुन्हा. त्यामुळे 11:10 ते 11:20 असणार आहे पीपल्स पद्म ऑन आकाशवाणी हा कार्यक्रम.

0: FM Gold, खरा सोना।
1: नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात 100.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड वाहिनी युवा तरंग। आपला कार्यक्रम सुरू आहे। मी ममता बर्वे पुन्हा तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते।

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: अरे खरं सांगू, आताच तर उन्हाळा सुरू झालाय आणि 7,000-7,000 विजेचं बिल सुद्धा यायला लागलं. बायको कधीपासून सांगते सोलर पॅनल बसवायला, म्हणते सरकार सबसिडी पण देत आहे. मी ज्यांना ज्यांना विचारलं सगळ्यांचं वीज बिल शून्य येत आहे म्हणे. यावेळी तर बसूनच घेतो.
2: जर वीज मोफत मिळते तर घेत का नाही भाऊ, तुम्ही पण बसूनच टाका.
1: पीएम सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. PM सूर्य घर .gov.in.

0: श्रोतेहो, युवा तरंग आपला कार्यक्रम सुरू आहे आणि आज आपण ज्यांची मुलाखत घेणार आहोत त्यांचं नाव आहे प्रगती आचरेकर. त्या गेली 26 वर्ष योग शिकवत आहेत. पॅराप्लेजिक असतील, ड्रग ॲडिक्ट असतील, कॅन्सर पेशंट, मतिमंद मुलं, मुकबधीर मुलं, कॉर्पोरेट ऑफिस ह्या सगळ्या ठिकाणी त्यांनी योग शिकवलेला आहे. त्याचप्रमाणे मुंबई ग्राहक पंचायतीचंसुद्धा त्या काम करतात. ग्राहक पेठेमध्ये जागो ग्राहक जागो मध्ये म्हणजे त्या ग्राहकांना तिथे सांगण्याचं काम करतात की ग्राहक असणं आणि त्यांचे हक्क काय आहेत, किंवा कुठल्या कुठल्या अशा गोष्टी आहेत ज्या ग्राहकांना माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर वी असिस्टची संस्था आहे, त्या अंध मुलांसाठी नोट्ससुद्धा रेकॉर्ड करून देतात, रायटर म्हणून काम करतात. आणि त्यांची जी एक संस्था आहे स्वामी आधारवर्धिनी म्हणून जी संस्था आहे, ती 2015 त्यांनी त्याचं काम सुरू केलं, शेतकरी आत्महत्या करणाऱ्या मुलांसाठी. आणि त्याचबरोबर आदिवासी आपले जे बांधव आहेत त्यांचे आणि वीटभट्टी कामगार त्यांची मुलं यांच्यासाठी त्यांची संस्था गेली 2015 काम करते. तर या सगळ्याचा अनुभव आणि याविषयी आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. नमस्कार.
1: नमस्कार.
0: तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या युवा तरंग या कार्यक्रमामध्ये. आणि तुम्ही
1: खूप धन्यवाद.
0: गेली बरीच वर्ष योग शिकवताय आणि विविध माध्यमातून तुम्ही काय तुमचं हे सामाजिक कार्य आहे किंवा समाज उपयोगी हे कार्य करताय, प्रबोधन करताय ग्राहकांसाठी, तर ह्या सगळ्याची खरं तर सुरुवात कशी झाली, किंवा या उपक्रम आपण करावेत आणि त्याची प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली?
1: प्रेरणा म्हणाल तर माझे स्वतःचे आई वडील आहेत. फक्त कसं होतं की दोघांचं स्वरूप वेगळं होतं. म्हणजे आई होती की तिला वैयक्तिक मदत करायला आवडायची, मग कोणाच्या घरी कुठलंही कार्य असं चांगलं वाईट आणि अगदी बस्ता बांधण्यापासून जेवण किंवा पदार्थ बनवण्याची मदत किंवा कुणी कोणी कोणाचा आजारी असेल तर त्याची सेवा करायला जाणं, बाहेर जाताना कोणाबरोबर सोबत कोणी कुठेही जाणं, हॉस्पिटल बनणं, अशी बरीचशी मदत ती करायची. आणि मात्र माझ्या वडिलांचं खूप उलट होतं. ते म्हणायचे की तुम्ही जेव्हा एखाद्याला वैयक्तिक मदत करता तेव्हा त्या गोष्टीतून तुम्हाला अपेक्षा निर्माण होतात. उदाहरणार्थ मी तुम्हाला मदत केली तर माझ्या वेळी जर गरज लागली आणि तुम्ही नाही आलात तर थोडे रुसवे फुगवे होतात. किंवा थोडासा कधीतरी आपण वैयक्तिक मदत करतो तेव्हा गळची बाधा होते. मॉनिटरी मदत केली तर आपल्याला कुठेतरी वाटतं की अरे आपण ह्याला एवढी मदत केली तरी आज आपल्याला गरज आहे तर हा पैसे देत नाहीये, असे म्हणजे खूप त्यांचे होते. म्हणून त्यांचं म्हणणं होतं की संस्थेला समजा तुम्ही मदत केली तर ती समाजाला इनडायरेक्टली मदत होती. म्हणजे जळाचा प्रॉब्लेम पेक्षाही कितीतरी प्रॉब्लेम या जगात आहेत. आपले स्वतःचे कसले पुरवायला मग आपल्याला वेळ राहत नाही. आणि दुसरा महत्वाचा त्यांचा होता की समाजाची उन्नती झाली की देशाची जी सामाजिक सुधारणा आहे त्याला आपला नकळत
0: हातभार लागतो.
1: आणि माझ्या स्वतःच्या बाबतीत हे मी घरात बघत आले होते. आणि त्याच आमच्या पार्लेच्या शाळेच्या रेगेबाई म्हणून होत्या, त्यांचे मिस्टर यशवंत काका, ते आम्हाला त्यांनी आम्ही चॉकलेट काका म्हणायचो कारण कायम त्यांच्या खिशात चॉकलेट असायचं. तर ते दर रविवारी अनुताई वाघ यांच्या कोसबाड शाळेत आम्हाला घेऊन जायला लागले. त्यानंतर छात्रछावणीमध्ये मे महिन्यात जे आमटे परिवारांचं शिबिर असतं ते मी जवळून बघितलं. आणि मग डॉक्टर विकास आमटे यांचं मुंबई ग्राहक पंचायतीचे आनंदवनचे जे स्टॉल असायचे त्यासाठी कपडे गोळा करणं, चप्पल लहान मुलांसाठी स्टेशनरी करून देणं अशी कामं चालू केली. आणि आईसारखंच मी म्हणजे वृद्धांबरोबर किंवा कॅन्सर पेशंट बरोबर टाटांमध्ये जाणं, हॉस्पिटलमध्ये जाणं हेही चालू ठेवलं. अशी ती सुरुवात झाली.
0: म्हणजे लहानपणीच तुम्हाला या सगळ्याचं बाळकडू मिळालं असं म्हणायला हरकत नाही. तुम्ही योग आज गेली 25 वर्ष शिकवता आणि वेगवेगळ्या वयोगटातल्या मुलांसाठी तुम्ही हे करताय, किंवा काही शारीरिक व्याधी असतील त्यांच्यासाठी तुम्ही योग शिकवताय. मग या एवढ्या वर्षांमध्ये तुम्हाला असा काही अनुभव आलाय का की योग खूपच त्यांना उपयोगी पडला किंवा त्याच्यातनं खूप चांगला काहीतरी परिणाम झाला?
1: हो, म्हणजे आता आज श्री अंबिका योग कुठे ठाणे श्री मुकम गुरुजी यांनी स्थापन केलेली संस्था आहे. त्या संस्थेला 60 वर्ष झालेली आहे आणि गेली 25 वर्ष मी विलेपार्ले शाखेत सेवा देत आहे. आणि तुम्ही अंबिका योग कुठेचं म्हणाल तर हे विनामूल्य क्लास आहेत आमचे. दीक्षित रोड म्युनिसिपल स्कूल येथे चालतात आणि शाखेतर्फे मी आज विविध शाळा कॉलेज म्हणा किंवा कॉर्पोरेट ऑफिस आहे, ड्रग ॲडिक्ट मुलं किंवा शिव हॉस्पिटलचं जे पॅराप्लेजिक संस्था आहे, त्यानंतर सुट्टीमध्ये विशेषतः अनाथालय, कॅन्सर पेशंट अशा विविध स्तरात योग शिकवलाय. आणि करोनामध्ये करोना पासून इनफॅक्ट आनंदी या मतिमंद मुलांच्या शाळेत मी योग शिकवायला जात आहे. आणि अनुभव असं सांगायचं म्हटल्यावरती योग शिकल्यावर ते जो अनुभव सांगतात त्यातनं एक त्यांना मानसिक समाधान मिळतं, शारीरिक पण समाधान मिळतं. आणि ड्रग ऍडिक्ट मात्र मुलांचा सकाळीतला अनुभव जो आहे तो थोडा रोमांचकारी होता. कारण ती जी मुलं होती ती सगळी 18 वर्षी होती आणि एका विशिष्ट समाजातली होती ती. ती त्यांच्यासाठी गायत्री आणि ओंकार म्हणणे हे खूप कठीण होते. आणि एक ते वय पण असतं की आपण समोरचा शिकवतोय त्याची ड्रग ऍडिक्ट मुलं होती त्यामुळे त्यांच्यासाठी हे आत्मसात करणं सुरुवातीला आम्हाला 1-2 आठवडे खूप कठीण गेले. त्यात माझं वय खूप तरुण होतं आणि मला अशी सवय आहे की योगा करताना मुलांच्या जवळ जाऊन त्यांच्या आसनानं करेक्शन करायचं थोडस. पण आमच्या म्हणजे सिनियर होत्या जोशीताई वगैरे ते सांगायचं प्रगती या मुलांच्या जवळ जाऊ नको कारण त्यांचं तरुण वय आहे आणि तू पण अजून तरुण आहे. तर सुरुवातीला ती थोडीशी भीती होती. एकदा असं झालं की मी एकटे गेले म्हणजे कोणी येऊ शकलं नाही माझ्या बरोबर तर मला खूप टेन्शन आलं की बापरे आज यांना कळलं आपण एकटे आहोत आपलं काही खरं नाही. पण कुठेतरी म्हणजे निकम गुरुजींचे आशीर्वाद काम आले. मी त्यांना सांगितलं की दुसरी जी शकल येते ना

0: आपण सर आणि मॅडम येत आहेत तर आपण सुरुवात करूया. आणि सुरुवात करायला मी उलट केलं की एरवी आमच्याकडे खरं असतं की आधी विषय सांगितला जातो आणि मग आसनं. तर मी त्यांच्याकडनं आसनं सुरुवात करून घेतली. सुरुवातीला सूर्य नमस्कार आणि असं करून त्यांनी त्यांना थोडस जमवलं आणि मग त्यांनी व्यायाम केले. आणि नंतर एकदम शेवटी त्यांना सांगितलं बघा आता आपल्याला रिलॅक्सेशन करायचंय तर ओंकार आणि गायत्री हे खूप महत्वाचे आहे. खरं त्यांच्यासाठी ओंकार आणि गायत्री हे नाही आहेत त्यांनी म्हटलं तसं ती विशिष्ट वर्गातली होती. पण त्या दिवशीचा ओंकार आणि गायत्री त्यांनी अतिशय शांतपणे केलं, सुंदर केलं. आणि त्यानंतरच्या क्लासेसला मात्र त्यांनी ओंकार आणि गायत्री करायला सुरुवात केली. कारण आपल्याला माहितीये की आज ओंकार आणि गायत्री जो आहे तो विश्वविख्यात झालेला आहे. आणि इक्वेशनॉलॉजी ह्या आधी मोदींनी जे आपल्याला विश्वासाठी आज ओपन बॅलन्स केलेला आहे त्या दिवशी पण आपण म्हणून भारतीय संस्कृती आहे कारण योग म्हणजे तर त्याचा मला नक्कीच अभिमान आहे. त्याच्यानंतर एक कॅन्सर पेशंट जी आमची आहे तिला चौथी पासून ब्लड कॅन्सर होता तर ती आज आपल्याकडे बरीच वर्ष येत होती. आता ती ग्रॅज्युएट होऊन सांगायला आनंद आहे की अशी एमपीएससीची परीक्षा द्यायला पुण्याला अपियर झालेली आहे.
1: वा
0: म्हणजे असे आणि पेराप्लेजिक संस्थेमध्ये पण शिकवताना खूप म्हणजे असं आपल्याला हे वाटत होतं कारण पेराप्लेजिक म्हटल्यावर त्यांना कमरे खालचा जो भाग आहे तो रुळा असते. पण माझ्या बरोबर ते मॅडम शिकवायला तिथे जात होत्या त्यांनी सांगितलं नाही प्रगती हे एक आव्हान मी घेतलेलं आहे आणि बघ कसं शिकवायचं त्यांना आम्ही शिकवलं म्हणजे फक्त कमरेच्या वरचे व्यायाम आणि गायत्री ओंकार वरती जी आपण कपाळगती वगैरे करू शकतो. पण जेव्हा आम्ही त्यांच्या वार्षिक स्पर्धा संमेलनाला गेलो म्हणजे खेळाच्या गेलो स्पोर्ट्स डेला तेव्हा मात्र कळलं की अरे बापरे हे तर क्रिकेट खेळू शकतात, हे बॅडमिंटन खेळू शकतात, हे व्हॉलीबॉलच्या स्पर्धा खेळू शकतात एकदम. तेव्हा मात्र म्हणजे आपण हे काहीच नव्हे त्यांच्या पुढे किंवा रेग्युलर आपण जे करतो ते काहीच नाही होत. आपल्याला आपण धडधाकट असून सुद्धा जी रेग्युलरिटी नाही करत ते या खेळाच्या माध्यमातून त्यांनी जर दाखवलं तेव्हा तो डोळ्यात पाणी येण्याचा अनुभव होता आमचा.
1: खरंय खरंय अगदी. आपण पुढे बोलणारच आहोत, आपल्या गप्पा सुरू ठेवूया. एक व्यावसायिक विश्रांती गाणं आणि आपण पुन्हा परत येऊया.
0: हो नक्की.
2: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: श्रोत युवा तरंग आपला कार्यक्रम सुरू आहे आणि आपण प्रगती आचरेकर यांच्याशी संवाद साधतोय. तुम्ही ग्राहक जागरूकतेसाठी सुद्धा काम करता, तर त्याचं स्वरूप काय असतं?
1: मुंबई ग्राहक पंचायत म्हणजे बाबूजी श्री सुधीर फडके, मधुकरराव मंत्री आणि माधव जोशी यांनी स्थापन केलेली एक संस्था आहे. ज्या संस्थेने माहिती असेल की आता नुकतीच 50 वर्ष पूर्ण केली. सुरुवातीचं त्याचं स्वरूप असो की ग्राहकोपयोगीच्या वस्तू आहेत त्या उत्पादकांकडून ग्राहकांना रास्त दरात वाटप करायचं. परंतु आता हे फक्त उद्दिष्ट न राहता आता ग्राहकांची फसवणूक थांबवणं, नंतर त्यांना त्यांच्या अधिकाराची जाणीव करून देणं किंवा अन्यायाविरुद्ध कायदेशीर लढा देणं यासाठी संस्था आता आघाडीवर आहे. जसा रेरा कायदा आला किंवा दुधामध्ये भेसळ असो, त्या गोष्टी ज्या आपल्या लढ्यामुळे झालेल्या आहेत, रिक्षाची आणि भाववाढ झाली, तर ह्याच्या वेगवेगळ्या वितरण संस्था आहे, शिक्षण विभाग आहे, त्यातल्या शिक्षण विभागात आज मी गेली 10 वर्ष कार्यकर्ती म्हणून काम करते आहे. तर शाळा ज्या आहेत त्यातल्या इयत्ता 8वीच्या मुलांना, कारण मुलांना का निवडायचं, कारण ते उद्या ते भावी ग्राहक आहेत. आज ते बाबांबरोबर मॉलमध्ये जातात किंवा पेट्रोल पंपावर पेट्रोल बघायचं भरायला जातात बाबांबरोबर, तर त्यांना मी 6 विषय शिकवतो. उदाहरणार्थ भेसळ आहे, वजन माप आहे किंवा ग्राहकाचे हक्क अधिकार आहे, आता बँकिंग इंटरनेट बँकिंग आहे, असे विषय त्यांना शिकवले जातात. तसंच आज मुंबई ग्राहक पंचायतात तुम्हाला माहिती आहे की विविध ठिकाणी आज पेठा भरवल्या जातात, दादर, अंधेरी, वसई, विरार. तर त्या पेठेमध्ये आमचा जागो ग्राहक जागो या स्टॉल असतील, त्याच्यात आम्ही ग्राहकाभिमुख विषय जे असतात ते पेठेत ठेवतो. उदाहरणार्थ आम्ही एखादा तुटलेला कुकर ठेवतो, मग लोक चौकशी करायला येतात, अरे कुकर का ठेवलाय, तर कुकर का, तर बाबा आयएसआय मार्क, आयएसआय मार्क कसा ओळखायचा, आयएसआय मार्क का गरजेचा आहे, त्यासाठी आम्ही त्यांना ट्रेनिंग देतो. किंवा कधी कधी आम्ही हळद आणि ठेवतो, अरे हळद आणि का ठेवले, तर त्याची रेट कशी ओळखायची त्यासाठी. त्याच्यानंतर आता तर इंटरनेट बँकिंग आहे, लोक पटकन ओटीपी वगैरे देतात, त्यासाठी तिथे सावधानता बाळगायची, तर हे ट्रेनिंग आम्ही ग्राहकांना देतो. आणि मग पेठेत सुद्धा आमच्या स्टॉलवर सुद्धा येणारी बरीच माणसं ग्राहकांना खरेदी करून येऊन सांगतात की मॅडम हो आम्ही बघितलं, आम्ही एमआरपी बघितली तुमची, आम्ही काही क्वालिटी बघितली, नंतर आम्ही बिल आवर्जून देतो, खरेदी करताना बिल आम्ही आवर्जून देतो. या छोट्या छोट्या गोष्टी येऊन आम्हाला प्रतिक्रिया देतात तेव्हा खूप समाधान वाटतं. अरे वा, म्हणजे आपण काहीतरी शिकवतोय, कारण आजकाल ग्राहक सजग असणं खूप गरजेचं आहे. नाहीतर तुम्हाला माहिती भरपूर फसवणुकीचे आपण प्रकार बघतोय, साधा फोन येतो किंवा माणसं येतात स्कॅन करा वगैरे, तर ह्या ज्या गोष्टींसाठी आहे तर त्यांना आम्ही मुंबई ग्राहक पंचायतचे सगळे सेवक जे आहोत ते अलर्ट करतो. छोट्या छोट्या आजातन कुठे महिलांचं बचत गट असेल तिकडे आम्हाला बोलावणं जातं, मग महिलांच्या अनुरोधित काय असतील, बाबा खरेदी कशी करावी काय, ते त्यांना सांगितलं जातं. किंवा ज्येष्ठ नागरिक असतील तर सिनियर सिटीजननी कुठली कुठली काळजी घ्यायला पाहिजे, किंवा रिटायर झालेले असतात तर तुमचं बचत कसं तुम्ही करायला पाहिजे, त्याप्रमाणे ग्राहकांना विषय जे आहेत ते त्यांना सांगितले जातात.
0: बरोबर, म्हणजे जागरूकता तर आहेच पण हे एक मार्गदर्शन सुद्धा तुम्ही त्या अनुषंगाने करता की आपल्याला काही नवीन सुरुवात करायची असेल तर कशी करायची. दिव्यचक्षू विद्यार्थी असतात, त्यांना रेकॉर्ड करून देणं किंवा त्यांच्यासाठी लिहिणं, रायटर्स लागतात, तर पण ही शैक्षणिक मदत कशी करता येते आणि कोण करू शकतो?
1: सुरुवातीला काय झालं की अंध मुलींचं एक हॉस्टेल आहे अंधेरी पश्चिमला, तिथे त्या मुलींना मी मदत करायला जायचे आणि तिकडे त्यांचे बरेचसे म्हणजे प्रॉब्लेम कळायला लागले. अर्थात ते वसतिगृह असं आहे की तिथे शिकणाऱ्या मुली पण आहेत आणि नोकरी करणाऱ्या पण मुली आहेत, पण त्यांना कुठेही बाहेर जायचं असेल किंवा अकाउंट उघडायचं असेल किंवा त्यांना स्पर्धा परीक्षेसाठी काही मदत हवी असेल तर तिथल्या मॅडम बोलवायच्या आणि सांगायच्या प्रगती मॅडम येऊन जाल का, त्यांना बँकेत येऊन जाल का, अशी ती सुरुवात झाली. त्यांना अलर्ट करता करता एक त्यांच्यासाठी काहीतरी करावं असं वाटायला लागले. त्यानंतर करोनामध्ये त्यांचे अन्नाचे पण खूप प्रॉब्लेम व्हायला लागले, कारण त्या बाई यायच्या नाहीत करायला, अशा विविध इंडिव्हिज्युअल लोकांनी त्याला मदत केली. आणि अचानक म्हणजे काय म्हणतात ते लेखनिक म्हणून संधी मिळाली, ती असिस्टंट संस्था आहे अदिती फडणीस आणि हिना सपर्या चालवतात. तर त्यांनी करोनामध्ये माझं कार्य बघून विचारलं की आमच्या संस्थेला जॉईन झाला की जे अंध मुलं आहेत त्यांना लेखनिक आता हवे आहेत. पूर्वी लेखनिक मिळायचे पण आता लेखनिकांची संख्या खूप कमी झालेली आहे, तर तुम्ही याल का? त्याच्यानंतर स्पर्धा परीक्षा स्पेशली असेल तर किंवा विधी परीक्षा जी एलएलबीच्या आहेत त्या विद्यार्थ्यांना, तर ती सुरुवात झाली आणि आता मी ते करायला जाते. आणि म्हणजे एक सांगण्यासारखी विशेष गोष्ट म्हणजे अशी आहे की ह्या मुलांचं कौतुक असं आहे की आपण जरी नॉर्मली पेपर आला तरी वाचून घेतो सगळ्या पेपर, पण मग आपण कन्फ्युजन करतो आणि कन्फ्युजन होतो पहिला सोडवूया का तिसरा सोडवूया. पण ही मुलं अशी आहेत की सगळा पेपर वाचून घेतात आणि विदाउट रिपिटेशन. खूप मला आवडतं त्यांचं हे की धडाधड सांगायला सुरुवात केला, मॅडम चला आपण तिसरा सोडूया, तो जोड्या लावा होता ना, हा मग तो सोडूया, हा मग चौथा पेपर होते ना, मग तिसमध्ये काय काय होते, हा आपण ते लिहूया. तर म्हणजे त्यांची आपण म्हणतो देव कुठेतरी एक कमी करते कुठेतरी एक जास्त दिसतो, तर त्यांना हे खूप अलर्ट अनेस आहे की बाबा हा चौथा प्रश्न हा होता टिपालिया, मग तिथे मध्ये पहिला प्रश्न हा होता बाबा टिपू सुलतानचं हे, हा तर ते सोडूया, हे खूप त्यांच्या लक्षात राहते. आणि विधीचे पेपर, म्हणजे विधीचे पेपर लिहिताना दोन तीन वर्ष मी सलग त्यांना जात होते, तर मला त्यांचं खूप आवडलं की ती मुलं विचारतात मॅडम किती पेपर किती पानं झाली, आता मी बाबा सांगितलं मग 8 किंवा 9 पानं झाली, मग पेपर मग हातात घ्यायचे किंवा हातात घेतात आणि पूर्ण पहिल्या पेज पासून 8-9 पेपर त्या पेज पर्यंत पूर्ण हात फिरवतात आणि मग म्हणतात मॅडम तुम्ही चांगलं लिहिलंय, तुमचं अक्षर चांगलं, तुम्हाला कळलं होतं हो आम्हाला त्या पेनाच्या तुमच्या ह्याच्यावर कळलं तुम्ही लिहिलेलं आहे, तेव्हा म्हणजे डोळ्यात काय म्हणतात ते पाणी यायचं बाकी राहतं. आणि एक मुलगा असा होता की म्हणजे विधीच्या पेपर मध्ये तुम्हाला माहिती आहे की एक्झाम्पल त्यांना लिहायचे असतात केसेस मध्ये, तर एक असं जर्मन नाव आलं ते, तर जर्मन नाव आलं आणि त्याचं प्रोनाऊन्सिएशन आणि कदाचित माझी ऐकण्याची आहे किंवा जर्मन स्पेलिंग ते लिहिताना माझी थोडी धांदल झाली, तर मी त्याला म्हणतो तू फेल आउट करशील का काय हे स्पेलिंग आहे म्हणून, तर त्यांनी पण त्या थातुरमधून सांगितलं कारण त्यांचे उच्चार थोडेसे कसे असतात ना जर्मन, त्या मी काय जर्मन शिकल्याने नाहीये पण उच्चार आणि स्पेलिंग याला काहीतरी गडबड झाली. नंतर दुसरा पेपर, आज दिवसाने दुसरा पेपर होता आणि त्याला कळलं रायटर म्हणून मीच येणार आहे, तर त्या मुलांनी काय केलं आणि मला पण खूप एकदम असं हे वाटलं की अरे आश्चर्य की त्यातले जे काय होत्या कंपन्या त्यातली जी अशी काय कठीण नाव होती तर ते स्पेलिंग मला त्यांनी पाठवून दिली की मॅडम हे स्पेलिंग असणार आहे, म्हणजे का उद्या माझा आणि तुमचा वेळ जायला नको.
0: बरोबर.
1: आणि दुसरी गोष्ट मॅडम आम्हाला खरं तर म्हणजे स्पेलिंग साठी काय मार्क कमी होत नाही एकदम, पण तरी सुद्धा तुम्हाला पण माहिती पाहिजे म्हणून मी हे केवळ तुमच्या माहितीसाठी हे पाठवून ठेवतोय. मला त्याचं म्हणजे खूप ते कौतुक वाटलं की अरे म्हणजे त्यांनी ही बारीक सारी गोष्ट पण लक्षात ठेवली, माझं नाव लक्षात ठेवून 8 दिवसांनी ह्या मॅडम आपल्याला पेपर लिहिताना येणार आहे म्हणून गडबड नको, तर हे त्यांनी आधीच मला प्रिपेअर करून ठेवले.
0: खरंय
1: खरंय, खूप छान मला वाटलं तो अनुभव एकदम चांगला होता आणि आज दोघंही ती LLB झाली
0: म्हणजे सजग असतात नाही का ते मुलं, एकदम
1: सजग असतात, सजग असतात म्हणजे आपण हात पकडला म्हणजे कधी कधी आपण सरप्राईज दिला त्याला स्टेशनला बोलवले स्टेशनला या मॅडम हात पकडला तरी त्या सांगतात म्हणजे. आणि कधी कधी आता एक मुलगी जी होती अंधे हॉस्टेलला ती ह्याच्यामध्ये होती आपलं इसेन्स ही कंपनी जी आहे त्याच्यामध्ये, तर तिने सांगितलं मॅडम 3000 प्रकारचे इसेन्स आहेत, कधी कधी तुम्ही येता ना तर माझी गडबड होते ना, काय गडबड होते नाही मला तुम्हाला स्पर्शाने कळतो तुम्ही आलाय पण तुम्ही ना जेंट्सचा परफ्यूम मारून येता, हा जेंट्सचा हा हा परफ्यूम अरे तुला कळतं हो म्हणे, आणि माझा नेहमीचा परफ्यूम असेल तर तिने मला दादा स्टेशनला पण प्रगती मॅडम म्हणून हात मारलेली हात धरलेला
0: आहे,
1: म्हणजे माझ्या बरोबर मैत्रीण होती तू म्हणजे प्रगती अगं तुझा हात धरलेली मुलगी बघ तुमचा अगं.

0: आहे का की काही शैक्षणिक?
1: एक तर व्ही असिस्टंट आहेत आम्ही देईन, आणि दुसरा एक आहे ग्रुप की तो त्या मुलांना ट्रेकिंगसाठी आणि नाटकासाठी घेऊन जातो. मग त्यांना पण व्हॉलेंटियर पाहिजे असतात. बाबा दोन मुलं आहेत तर त्यांच्यासाठी एक व्हॉलेंटियर पाहिजे असतो, कारण ट्रेकिंगला स्पेशली त्यांना नेताना हात धरून. तर ती संस्था पण आहे, त्याचा पण मी नंबर तुम्हाला देईन, तुम्ही शेअर करू शकता. आणि ही असिस्टंट मॅडमचा पण नंबर देईन, कारण आजकाल लायटर किंवा रेकॉर्डरची पण गरज आहे. त्यांना मोठी मोठी पुस्तकं जी आहेत ती रेकॉर्ड करून हवी असतात, कारण ते वाचू शकत नाही. आता खूप आहे म्हणजे त्यांची पण खूप काय म्हणतात ते ऍप्लिकेशन आलेली आहेत, पण आपण आपुलकीने करून देतो तसं त्या ऍप्लिकेशन मध्ये नाहीये. म्हणून त्यांना ते रेकॉर्डिंग पाहिजे असते. आपण शब्दावर भर देऊन आणि करून देऊ शकतो.
0: आपण आपण तुमच्या संस्थेविषयी सुद्धा बोलणार आहोत, पण एक व्यावसायिक विश्रांती गाणं आणि त्याच्यानंतर आपण पुन्हा येऊया.
1: हो नक्की.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: एकेकाळी हुकुम सिंगला घरचे सगळे कटकट्या म्हणायचे, कारण काय तर लाईट पंखा चालू दिसला की ते लगेच सगळ्यांवर ओरडायला लागायचे,
2: अरे राम या हा पंखा का चालू ठेवलायस, वीज बिल काय तुझा बा भरणार.
1: पण आता सगळे त्यांना लाडके अप्पा म्हणतात, कारण जेव्हापासून त्यांनी सोलर पॅनल बसवले तेव्हापासून मीटरची सुई ही शांत झोपते. आणि हुकुम सिंग ही
3: पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. PM सूर्यघर .gov.in वर.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: श्रोत्या, युवा तरंग आपला कार्यक्रम सुरू आहे आणि आपण प्रगती आचरेकर यांच्याशी संवाद साधतोय. तुमची जी संस्था आहे स्वामी आधारवर्धिनी, तर त्या संस्थेविषयी थोडंसं सांगाल का, त्या कार्याविषयी, त्याच्या संस्थेच्या?
1: अच्छा, साधारण 2015 मध्ये विलेपार्ल्यामध्ये आधार तीर्थ आधार आश्रम या नाशिकच्या अनाथाश्रमाची काही जण आली होती आणि त्यांना आव्हान केलं होतं की आम्हाला कपडे वगैरे चालतील, भांडी चालतील. तर साधारण एक महिन्यात मी ते सगळं गोळा केलं आणि टेम्पो भरून मी माझे मैत्रीण आणि मैत्रिणीची वहिनी तिकडे गेले आणि तिथे सगळं वाटप केलं आणि साधारण 6 महिने मी तिथला व्यवस्थापक तिकडची नोकरी सोडून काही मुलांना घेऊन वसई वज्रेश्वरी येथे आला आणि त्यांनी मला विनंती केली की ताई आपण या मुलांचा सांभाळ करूया, मला अनुभव आहे. कारण तिथे एक लिमिट असतं, कुठल्याही संस्थेचं किती मुलं ठेवायचं लिमिट आहे. आता तिथे जास्त झाले म्हणून मी घेऊन आले आणि माझं नशीब एवढं चांगलं की संस्था कशी चालू करायची याचं मार्गदर्शन डॉक्टर विकास आमटे यांनी केलं आणि आम्ही संस्था पहिली स्वामी आधारवर्धिनी नावाने नोंदणीकृत केली. फक्त आता कसं झालं की 2015 पासून आमच्याकडे विविध महाराष्ट्राच्या जिल्ह्यातली शेतकरी आत्महत्या केलेली मुलं आली आणि त्यांचं संगोपन आणि शिक्षण करता करता 2020 आले आणि कोरोना आला आणि कोरोनामध्ये तत्व आला की आश्रम रिकामे करावे लागतील. तर काही मुलांना त्यांचे नातेवाईक घेऊन गेले, काही मुलांना आमच्या ट्रस्टींनी सांभाळ केला आणि नंतर कळलं की काही मुलांना इथं मुंबईमध्ये त्यांच्याच नातेवाईकांची जे कोण पालक मिळायला आलेले त्यांनी ती हॉटेल किंवा रिसॉर्ट किंवा छोट्या छोट्या कंपनी इथे त्यांना कामाला लावले. मग 2021 साली परत परमिशन आली की तुम्ही चालू करू शकता. तर ती आजपर्यंत म्हणजे आपल्याकडे जी मुलं आहेत ती आदिवासी आणि वीटभट्टी कामगारांची आहेत. कारण आमचा आश्रम जर तो वाडा इथे तर वाड्याला भरपूर वीटभट्टी कामगार आहेत. गेल्या शैक्षणिक वर्षा पण आपल्याकडे 32 मुलं होती आणि आश्रमाचा कायदा आहे की 18 वर्षानंतर आपण त्यांना ठेवू शकत नाही. तर काय काय मुलांचं आपण त्यांना नर्सिंग मुलीला गेल्या त्यांचं आपण शिक्षण करतोय, त्यांचे पैसे भरतोय आणि काही मुलं जी आयआयटीचा फिटर किंवा इलेक्ट्रिशियनचा कोर्स आहे त्यासाठी गेलेली आहे. आणि आता यंदाच्या वर्षी आपली जी ऍडमिशन झाली आहे ती अजून 17 मुलींची झालेली आहे आणि मुलं येत आहेत. आता जून पर्यंत येतील सगळे हळूहळू.
0: बरोबर. पण कुठलीही संस्था अशी चालवायची असेल, आता तुम्ही सांगितलं की काही अडचणी येऊ शकतात, तर अशा कुठल्या अजून काही आव्हानं तुम्हाला होती का?
1: आव्हानात्मक अडचणी म्हणजे एक तर आता आमची जागा जी आहे ती तिकडे भाड्याची होती. तर 2015 पासून आज मी तो पूर्ण परिसर जो आहे, कारण स्वतःची जागा हवी कधी पण, कारण घर भाड्याच्या जागेवर आपल्याला घरी पण राहताना माहितीये आज आहे समजा एवढ्या मुलांना सांभाळ करायचा तर त्यांचा न्यूसन्स त्या भाडेकरू मालकाला होऊ शकतो.

0: स्वतःची गाडी सोडताना आम्हाला या 10 वर्षात खूप अनुभव आले. तर मी त्याचा खूप प्रॉब्लेम आहे, म्हणजे मी तर म्हणून मुंबईत फ्लॅट घेणं सोपं आहे पण कुठलाही प्लॉट घेणं खूप कठीण आहे. आणि दुसरं आव्हान म्हणजे वयाचं आव्हान, कारण मी म्हटलं तसं की 18 वर्षापर्यंतची मुलं आहेत, अगदी वयवर्ष 4 पासून 18 पर्यंत होतं. तर 4 वर्षाच्या मुलाचा प्रॉब्लेम वेगळा, 12 वर्षाच्या मुलाचा प्रॉब्लेम वेगळा आणि अगदी 17-18 त्यांचा प्रॉब्लेम वेगळा. त्या सगळ्यांना टॅकल करणं एक खूप म्हणजे भारी आहे, म्हणजे खूप कठीण काम आहे ते. आपल्याला माहिती आपल्या घरातलं एक मूल सांभाळताना आपल्याला त्याचे सगळे ताल सांभाळायचे, तो वयात येताना त्याला सांभाळायचं खूप कठीण असतं. इथे तर मुलं मुली असे एक आव्हान आहे, पण खूप चांगलं आहे की खूप चांगले मार्गदर्शक मुलांसाठी रविवारी येऊन जातात. आणि वाड्याला तर आमच्याकडे काय म्हणतात ते इस्कॉनची संस्था आहे, तिथली लोक पण दर रविवारी येऊन 1 जूनचा आणि जुलै मध्ये गीतेच शिकवायला येतात. आणि मला सांगायला अभिमान वाटेल की गेली 3 वर्ष आपल्या मुलांना ते बक्षीस मिळत आहे गीतेमध्ये, गीतेची जिथे परीक्षा घेतात त्यामध्ये. तर कुठे तिथे ते संस्कार खूप कामी येतात. नंतर मुंबईवरनं बरेच असे लोक येतात की रविवारी येऊन त्या मुलांना प्रबोधन करतात किंवा पुस्तकं वाचून दाखवतात, किंवा आम्ही आश्रमात छत्रपती शिवाजी महाराज आंबेडकर यांचे सगळे जे फोटो लावलेले आहेत त्यांच्या गोष्टी ते त्यांना सांगतात. त्यामुळे अजूनपर्यंत तरी असं काही आलेलं नाहीये काही आव्हान त्या एक विशिष्ट वयाच्या जे येत होते, कारण त्यांच्यात खूप चांगले. आणि नशिबाने शाळेचे प्रिन्सिपल पण आम्हाला जे दोन्ही मिळाले सुरुवातीला होते ते आणि आतापर्यंत ते पण खूप चांगले मिळाले. त्यामुळे आज मुलींना आमच्या इथे पुरुष तू आंबवली भागात सगळीकडे बोलवलं जातं. कारण म्हटलं तसं आदिवासी मुली आहेत तर त्यांचा तारपाडण हा खूप फेमस झालेला आमच्या एरियामध्ये, तर त्या मुलींना त्याच्यासाठी आमंत्रण दिलं जातं आणि मुलींना आम्ही घेऊन जायला परमिशन देतो. फक्त त्यांना सांगतो त्यांचे अकाउंट उघडली आहेत, गव्हर्नमेंटनी कंपल्सरी करून दिली आहेत पण आम्ही ती उघडून घेतली आहेत. कारण ते काय त्यांचे पैसे हातात देण्यापेक्षा ते तुम्ही त्यांच्या अकाउंटला द्या, त्यामुळे त्यांच्या अकाउंटमध्ये जमा येतात. हातात पैसा नाही त्यामुळे पण एक हे आहे की काही जास्त हे करू शकत नाही, आणि हातात पैसा आला की तो वाईट आहे. चांगलं वाढ होतीये त्यांची. म्हणजे आता आम्ही स्वतः वज्रेश्वरीला जागा घेतली, या वर्षीपासून आम्ही नवीन जागेत शिफ्ट होतोय. आता बघूया वज्रेश्वरीमध्ये फक्त एकच आहे की तो एरिया जो तो इंडस्ट्रियल एरिया होता, आता जो एरिया तो रेसिडेंट एरिया.
1: बरोबर प्रगती, ते तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात आणि आम्हाला बऱ्याच या गोष्टींविषयी खरं तर मार्गदर्शन मिळालं म्हणायला हरकत नाही. कारण काय विविध गोष्टी आपण समाजासाठी करू शकतो, कशी मदत करू शकतो, कुठल्या पद्धतीने करू शकतो हे खरं तर तुमच्या या सगळ्या उपक्रमांमधून आम्हाला कळलं. आणि ह्यापुढे तुमची जी वाटचाल असेल ती अर्थात खूप छान असणार आहे, कारण ह्या सगळ्यातनं मिळणारं जे समाधान आहे, जे आनंद आहे, ते खूप मोठं आहे. आपल्याकडे असणारं ज्ञान जेव्हा आपण समोरच्याला देतो आणि जेव्हा तो सुद्धा आनंदी होतो त्याच्यातच खरं तर आपण सुद्धा आनंदी होतो, त्यामुळे हे समाधान तुम्हाला खूप मोठं मिळत आहे आणि ते पुढे सुद्धा असंच मिळत राहू ही शुभेच्छा मी तुम्हाला देते. आणि खूप खूप धन्यवाद आणि आभार तुम्ही इथे आल्याबद्दल.
0: सर्वप्रथम मी पण आकाशवाणीचा आणि तुमचे आभार म्हणते की तुम्ही मला संधी दिली. आणि माझे वडील एकच म्हणायचे की तुम्ही कर्म करत राहा, त्या कर्माचं काय आहे तो वरती बसलाय तो हिसाब, पण ते दत्तप्रेमी होते, त्या दत्ताचा आशीर्वाद तुम्हाला लाभेल. तर तुम्ही कार्य चांगलं करत असाल तर तो तुमच्या पाठीशी नक्की उभा राहील आणि स्वामी माझ्या पाठीशी उभे आहे. आणि मेन म्हणजे सगळे हित चिंतक, म्हणजे आतापर्यंत आश्रमाला कधी आम्हाला अशी मदत मागावी लागली नाही जी समोरनं मुलांना गरज लागली आणि ती मदत आलेली आहे. फक्त युनिफॉर्म असतो काही असतो कुठल्याही गोष्टीचा असेल मुंबई देणारे भरपूर आहेत, मला खूप खात्री लागते. मी तर त्या मुलांना म्हणते मी फक्त पोस्टमन आहे की ते मुलांनी ज्या व्यक्तीने दिले ते फक्त मी तुम्हाला आणून देते, पण ज्या व्यक्तीचे आभार म्हणून की ते तुम्हाला देत आहेत. खरं आपण पण तेच आहोत, आपण पण काय ईश्वराचे दूत आहोत की आपण काहीच करत नाही, करणारा तो आहे याच्यावर मला काम विश्वास आहे. आणि तुमच्यासारखी माणसं आहेत म्हणून हे शक्य आहे. खूप खूप धन्यवाद तुमचे पण.
1: येस, थँक्यू, थँक्स अ लॉट. श्रोते हो, आपण आता संवाद साधला प्रगती आसरेकर यांच्याशी. आपण अर्थात पुन्हा भेटतच आहोत रंजक सफर या आपल्या कार्यक्रमामध्ये. युवा तरंग हा कार्यक्रमामध्ये मी इथेच थांबते.

मंडळी 12 वाजलेले आहेत. रंजक सफर आपला कार्यक्रम सुरू झालेला आहे. मी ममता बर्वे तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तुम्ही ऐकताय 100.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड वाहिनी.

मंडळी, रंजक सफर आपला कार्यक्रम सुरू आहे आणि जेव्हा सुट्ट्यांचे असे दिवस असतात तेव्हा बरेचदा त्या सुट्ट्यांचा काहीतरी सदुपयोग आपण केला पाहिजे असं आपल्याला वाटतं की काहीतरी आपण नवीन शिकलं पाहिजे, या छोट्या मुलांनी शिकलं पाहिजे म्हणून विविध असे छंद वर्गसुद्धा या मुलांचे असतात आणि त्यामध्ये एक सर्वात चांगला व्यायामाचा प्रकार आणि आवडणारा असा म्हणजे पोहणं. मग आता पोहताना, आता म्हणजे मुंबईमध्ये किंवा अशा शहरांमध्ये म्हणायचं तर मोठमोठे जलतरण असे तलाव असतात किंवा तुम्ही तिथे जाऊ शकता, पण गावी जर आपण म्हटलं तर तिथे छान विहिरी असतात तिथे पोहू शकतो किंवा नद्यांमध्ये आपण पोहू शकतो. त्यामुळे पोहणं, पाण्यात मजा करणं बेसिकली, आणि आता एवढी गर्मी आहे ना तर ते खरंच इतकं छान वाटतं आहे म्हणजे कल्पना सुद्धा की पाण्यामध्ये छान राहायचं आणि मजा करायची. त्यामुळे असे विविध स्विमिंग पूल आपण ज्याला म्हणतो तसे आहेत जगभरामध्ये, तर आज आपण त्यांचीच रंजक सफर करूया. या वेगवेगळ्या स्विमिंग पूलची ती आपण करणारच आहोत आपल्या रंजक सफर या कार्यक्रमामध्ये. पण 12:10 ते 12:25 असणार आहे पीपल्स पद्मन आकाशवाणी हा कार्यक्रम आणि 12:25 आपण पुन्हा भेटणार आहोत. आपण सफर करणार आहोत वेगवेगळ्या या स्विमिंग पूल्स किंवा हे जलतरण तलाव असतात त्यांची जगभरातल्या. त्यामुळे कुठेही जाऊ नका, ऐकत रहा 100.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड वाहिनी.

श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात 100.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची एफ एम गोल्ड वाहिनी. रंजक सफर हा आपला कार्यक्रम सुरू आहे आणि आपण आज सफर करणार आहोत जगातल्या विविध अशा स्विमिंग पूल किंवा जलतरण तलाव यांची.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 च्या कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्याय बंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.provono-doj.in या वेबसाईट वरून मिळवू शकता.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

0: गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: नमस्कार, मी बेला शेंडे. ऐकत रहा तुमचा दिवस संगीतमय करणारी आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी.
2: मंडळी, आपण या जलतरण तलावांविषयी बोलतोय. अर्थात हे सगळे तलाव माणसाने तयार केलेले आहेत आणि याची विविध अशी वैशिष्ट्य आहेत. आता पहिला जर आपण बोलायचं झालं तर त्यामध्ये एक इनडोर असा डायव्हिंग पूल आहे. तो खूप मोठाही आहे आणि खोलसुद्धा आहे. आणि दुबईमध्ये हा स्विमिंग पूल आहे जो 60 मीटर खोल आहे. आणि अर्थात त्याचं नावसुद्धा इतका तो मोठा आहे की त्याचं नावसुद्धा रेकॉर्ड्समध्ये गेलेलं आहे. विविध आकाराचे लहान मोठे स्विमिंग पूल जगामध्ये आहेत. त्याच्यात सगळ्यात खोल असा स्विमिंग पूल आहे. आणि ह्याची खास बाब अशी आहे की याच्या तळाशी अख्खं शहर वसलेलं आहे. म्हणजे एकदा तुम्ही याच्यामध्ये डाईव्ह केलं तर तुम्हाला दिसेल की जुन्या गाड्या किंवा अपार्टमेंट्स, एक्सरसाइज करायला बाईक किंवा इतरसुद्धा गोष्टी या स्विमिंग पूलमध्ये आपल्याला दिसतात. इतक्या खाली या सगळ्या गोष्टी आहेत की याच्यामध्ये वेगवेगळी मशीन्स त्यांनी ठेवलेली आहेत, गेम्स आहेत, घरं देखील आहेत. म्हणजे आपण इकडे खाली जाऊन तिकडे असे काही टेबल्स ठेवल्यात, खुर्च्या ठेवल्यात, तिकडे जाऊन तुम्ही बसू शकता. त्याच्यानंतर तिकडे बाथरूम्ससुद्धा केलेली आहेत, खिडक्या आहेत, इमारतीचे काही भाग आहेत. आणि हे सगळं त्यांनी केलं आहे ह्या स्विमिंग पूलमध्ये खाली. म्हणजे तुम्ही डाईव्ह करायचं आणि पाण्यामध्ये या शहराचंच म्हणायला लागेल ही सगळी त्यांनी तिथे व्यवस्था केलेली आहे. आणि या पुलामध्ये 14 मिलियन लिटर पाणी आहे. इतका मोठा हा स्विमिंग पूल आहे आणि ही करामतच वाटते मला. म्हणजे एक खूपच मोठं असं इंजिनिअरिंगचं हे वाटतं की याच्यामध्ये इतक्या सगळ्या गोष्टी त्यांनी खाली कशा काही ठेवल्या आहेत पाण्यामध्ये. आणि एवढा हा अगदी खोदणं आणि त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी तयार करणं म्हणजे खरं तर कमालच आहे. हा जो स्विमिंग पूल आहे किंवा डीप डाईव्ह पूल आहे तो दुबईमध्ये आहे. आणि माझा पहिला प्रश्न त्याच्याशी संबंधित आहे की याचं नाव काय आहे ते तुम्ही माझ्यापर्यंत पोचवायचं आहे. मी स्टुडिओचे नंबर सांगते, 45 15 41 34 आणि 45 15 41 35. दुबईमध्ये असलेला हा पूल आहे जो सगळ्यात खोल आहे, मोठा आहे आणि खूपच त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी मी मगाशी म्हटलं तसं ठेवलेल्या आहे. तर त्याचं नाव काय आहे, अगदी सोपं नाव आहे, तुम्ही माझ्यापर्यंत पोचवायचं आहे. तोपर्यंत आपण एक छानसं गाणं ऐकूया.

मंडळ, मी प्रश्न असा विचारला होता की दुबईमध्ये जो सर्वात मोठा असा खोल स्विमिंग पूल आहे त्याचं नाव काय आहे? तर त्याचं नाव आहे डीप डाईव्ह दुबई असं त्या स्विमिंग पूलचं नाव आहे. आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलं आहे दीपाली विचारे, मिलिंद टिपणेस, प्रमोद राऊत, राजश्री दांडेकर, मंगला शेठ, शुभलक्ष्मी मस्तकार या सगळ्यांनी या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेलं आहे. आपण विविध स्विमिंग पूल त्यांची सफर करतोय. तर इजिप्तमध्ये सुद्धा एक खूप मोठा असा हा स्विमिंग पूल आहे. सिनाई वाळवंटामध्ये हा मानवनिर्मित स्फटिकमय तलाव आपण ज्याला म्हणू शकतो असा एक आहे. आणि 2015 याचं नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये गेलेलं होतं. खूप मोठा असा हा स्विमिंग पूल आहे. 28 एकरचा हा फिरोजी रंगाचा तलाव आहे जो 8,750 हेक्टरच्या अशा भव्य जागी तो उभारला गेला आहे. आणि यामध्ये 62.6 दशलक्ष गॅलन पाणी हे साठवतं. आणि वाळवंटातील भूमिगत विहिरींमधनं जे पाणी मिळतं, खारट पाण्याचा इथे वापर केला जातो, त्या विहिरी एरवी वापरण्यायोग्य नसतात, पण तेच पाणी इथे योग्य पद्धतीने प्रोसेस करून ते वापरलं जातं. स्फटिकासारखं स्वच्छ आणि फिरोजी रंगाचे हे तलाव आहेत. त्यांची ह्याचं कारण असं आहे की ह्याची कमी देखभाल करायला लागते. आणि ह्या हे जे तलाव आहे, हा खूप मोठा तलाव आहे, तर त्याच्यामध्ये ऊर्जा आणि रसायनांची सुद्धा मेंटेनन्स करण्यासाठी जी आवश्यकता लागते, तर तीसुद्धा कमी व्हावी यासाठीसुद्धा इथे टेक्नॉलॉजी एक डेव्हलप केली गेलेली आहे. आणि म्हणूनच इथे फिरोजी रंगाचा आपल्याला तो तलाव दिसतो की ती टेक्नॉलॉजी वापरून इकडे अशी पद्धत केली आहे की तो मेंटेनन्स जो आहे या तलावांचा, तो कमीत कमी रसायनं आणि ऊर्जा वापरून तो करता येईल. त्यामुळे हा पर्यावरणपूरक असा तलाव म्हटलं तरी हरकत नाही. तर अशाच आपण विविध तलावांविषयी बोलणार आहोत. पुढचा प्रश्न मी तुम्हाला असा विचारते की एक मोनावेल बीच रॉक पूल आहे, तो कुठे आहे ते तुम्ही मला सांगायचं आहे. पुन्हा एकदा प्रश्न विचारते, मोनावेल बीच रॉक पूल हा कुठे आहे ते तुम्ही माझ्यापर्यंत पोचवायचं आहे. आणि त्यासाठी स्टुडिओचे नंबर सांगते, 45-15-41-34 आणि 45-15-41-35. मोनावेल बीच रॉक पूल कुठे आहे?

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: मंडळी रंजक सफर आपला कार्यक्रम सुरू आहे आणि मी प्रश्न असा विचारलाय की मोनावेल बीच रॉक पूल हा कुठे आहे. बरेच श्रोते फोन करतायत, तोपर्यंत छानसं गाणं ऐकवते आणि त्याच्यानंतर याचं उत्तर सांगते.

मंडळ, मी प्रश्न असा विचारला होता की मोनावेल बीच रॉक पूल हा कुठे आहे, तर तो आहे ऑस्ट्रेलिया इकडे. समुद्राच्या अगदी जवळ असलेला हा तलाव आहे आणि तुम्ही जेव्हा ते बघाल तेव्हा आपल्याला लक्षात येतं की समुद्राच्या बाजूला असं छोटासा असा हा तलाव आहे आणि हा आहे कुठे, तर हा ऑस्ट्रेलियामध्ये आहे. मोनावेल बीच जिकडे आहे तिथे उत्तर टोकावर वाळूच्या पट्ट्यावर वसलेलं हे पोहण्याचं असं ठिकाण आहे. 30 मीटरचा हा लॅप पूल आहे आणि लहान मुलांसाठी अर्थात छोटासुद्धा तिथे पूल आहे. तर त्याची खासियत अशी आहे की अगदी समुद्रकिनाऱ्यालगत असल्यामुळे तो खूपच दिसायला छान दिसतो आणि जेव्हा भरती ओहोटी

असते त्याचा सुद्धा परिणाम या तलावावर आपल्याला दिसून येतो. संपूर्ण पाण्याने हा वेढून जातो तलाव आणि तो तरंगत असल्यासारखा आपल्याला दिसतो. त्यामुळे अतिशय असा हा सुंदर बघण्यासारखा असा हा पूल आहे. आणि याचं बरोबर उत्तर मला दिलेलं आहे दीपाली विचारे, संगीता जाधव, शुभांगी कारेगर, मंगला शेठ, राजश्री दांडेकर, मिलिंद टिपणीस, प्रमोद राऊत, गायत्री वैशंपायन, शुभलक्ष्मी मस्तकार या सगळ्यांनी या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेलं आहे. आणि श्रोत्या, आपण रंजक सफर करतोय वेगवेगळ्या स्विमिंग पूल्सची, त्यामध्ये चिलीमधलं सुद्धा अल्गारोबो येथे एक स्विमिंग पूल आहे. 20 एकर हेक्टर एवढा मोठा असा हा स्फटिकाचा स्वच्छ समुद्राच्या पाण्याचं असं हे सरोवर आहे. सगळ्यात मोठा असा जलतरण तलावांपैकी एक असा तो समजला जातो. आणि यामध्ये 323 फूट तो लांब आहे आणि 250 दशलक्ष लिटर गाळलेलं पॅसिफिक महासागराचं पाणी इथे साठवलं जातं. कायाकिंग, त्याच्यानंतर नौकेने तुम्हाला जायचं असेल, पोहणं, हे सगळं इथे होतं. आणि जी फिल्ट्रेशन सिस्टीम अर्थात इथे वापरली जाते त्यामध्ये सुद्धा कमीत कमी रासायनिक उपचार किंवा तो स्वच्छ राहण्यासाठी, चांगला राहण्यासाठी, निर्मळ राहण्यासाठी इथे विविध अशा या सिस्टीम वापरल्या जातात, जेणेकरून त्याच्यावर होणारा जो रासायनिक उपचार आहे ते कमी होतील आणि चांगल्या पद्धतीने तो मेंटेन ठेवला जाईल या कारणासाठी. त्यामध्ये त्यानंतर थायलंडमध्ये सुद्धा असा मानवनिर्मित स्वच्छ सरोवर आहे. ते 72,000 चौरस मीटर लगून म्हणून आशियातील सर्वात मोठं मानवनिर्मित असं ते स्विमिंग पूल आहे. आणि खूपच छान तिकडे जलक्रीडा करण्यासाठी, वर्षभर पोहण्यासाठी म्हणून तिथे बरेचसे टुरिस्टसुद्धा तिथे जातात. त्यामुळे अशा विविध प्रकारे अशी आपण जर बघितले ना मंडळी, तर हे स्विमिंग पूल्स जे आहेत, जलतरण तलाव अर्थात ते मानवनिर्मित आहेत बऱ्यापैकी, तर असं विविध गोष्टींचा विचार करून ते तिथे बांधण्यात आलेले आहेत. म्हणजे आपल्या आजूबाजूला कुठल्या गोष्टी आहेत किंवा कुठल्या गोष्टींचं आकर्षण पर्यटकांना वाटेल त्या दृष्टीने ते तिथे बांधण्यात आलेले आहेत. मरीना बे सँड स्काय पार्क इन्फिनिटी पूल हा सगळ्यात मोठा जगातला छतावरचा म्हणून इन्फिनिटी पूल हा मानला जातो. म्हणजे अतिशय उंचावर असलेला हा इन्फिनिटी पूल आहे जो 57 मजल्यावर आहे. म्हणजे 191 मीटर असा तो वरती आहे. 150 मीटर लांबीचा पूल आहे. मग आता इथून काय करायचं, तर तुम्ही वरती जाऊन तिकडे पोहू तर शकता जलक्रीडा वेगवेगळ्या, आणि तिथे तुम्हाला वेगवेगळ्या सोयीसुविधा तर मिळतातच. पण हा आहे सिंगापूरमध्ये, आणि सिंगापूरचं छान असं तुम्हाला तिथल्या शहराचं दृश्य बघायचं असेल किंवा छान तिथली समुद्रधुनी आहे किंवा त्याचं क्षितिज सिंगापूरमध्ये तुम्हाला बघायचं असेल, तर एवढ्या उंचावर जाऊनसुद्धा तुम्ही या पूलमध्ये पोहू शकता, याचा आस्वाद घेऊ शकता मंडळी. तर अशा विविध पद्धतीने, विविध गोष्टींचा विचार करून हे सगळे स्विमिंग पूल बांधण्यात आलेले आहेत. आणि त्याची आज आपण सफर केली, रंजक सफर या आपल्या कार्यक्रमामध्ये. याच नोटवर मी इथेच आपला रंजक सफर हा कार्यक्रम थांबवते आहे. मी मगाशी म्हटलं तसं, उन्हाळा वाढतोय, पण या वेगवेगळ्या स्विमिंग पूलची सफर करण्याचा उद्देश हाच की पटकन लवकर पावसाळा, पाऊस यावा आणि छान आपल्याला या स्विमिंग पूलबद्दल ऐकून तरी गार छान थंड वाटावं म्हणून याची आज आपण सफर केली. तर इथेच ही सफर मी थांबवते आहे रंजक सफरमध्ये. तुमचा निरोप घेते. मस्त रहा, स्वस्त रहा आणि आनंदी रहा. ऐकत रहा 100.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड वाहिनी. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई। राजश्री आगाशे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारत अमेरिका परराष्ट्र व्यवहार मंत्री स्तरावर महत्त्वाची चर्चा। होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासह इतर मुद्द्यांवर इराणबरोबरच्या वाटाघाटी अंतिम टप्प्यात आणल्या असल्याचं ट्रम्प यांचं प्रतिपादन। इबोला प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांनी कांगो, युगांडा आणि दक्षिण सुदान या भागात प्रवास टाळावा अशी केंद्र सरकारची सूचना। महाराष्ट्रातल्या 5 खासदारांसह 12 जणांना संसदरत्न पुरस्कार जाहीर। आणि 125व्या फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेला आजपासून पॅरिसमध्ये प्रारंभ। परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस

जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांच्यामध्ये आज नवी दिल्लीतल्या हैदराबाद हाऊस इथं द्विपक्षीय बैठक झाली. यावेळी सेमीकंडक्टर उद्योग, दुर्मिळ खनिज याबाबत भारत आणि अमेरिकेत सहकार्याचं धोरण आखण्यावर सहमती झाल्याचं परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी बैठकीनंतरच्या संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितलं. भारत आणि अमेरिका यांच्यात सखोल आणि व्यापक सर्वसमावेशक जागतिक धोरणात्मक भागीदारी असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. या बैठकीदरम्यान सागरी सहकार्य तसंच दोन्ही देशांमधले व्यापार करार पूर्णत्वाकडे नेण्याचं महत्वही जयशंकर यांनी अधोरेखित केलं. ऊर्जा व्यापार वृद्धी आणि ऊर्जा पुरवठा या भारताच्या ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीनं केंद्रस्थानी असलेल्या धोरणांविषयीच्या चर्चेबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. यावेळी बोलताना मार्को रुबिओ यांनी दोन्ही मोठ्या लोकशाहीमधलं धोरणात्मक सहकार्य अधोरेखित केलं. याशिवाय प्रगतीबरोबर धोके येतात, अशावेळी धोके कमी करणं आणि प्रगतीचे फायदे वाढवणं या दृष्टीनं दोन्ही देश धोरणं आखतील अशी ग्वाही त्यांनी दिली. प्रक्रिया न केलेल्या कापसाच्या आयातीवरचं 11% सीमा शुल्क रद्द करण्याचा सरकार विचार करत आहे. यंदा कापसाचं उत्पादन आवश्यकतेपेक्षा कमी होणार असल्याचा अंदाज असून कापड उत्पादकांच्या प्रतिनिधींनी कापसाच्या आयातीवरचं सीमा शुल्क रद्द करण्याची मागणी केली आहे. अर्थ मंत्रालय, वस्त्रोद्योग आणि कृषी मंत्रालय या मागणीवर चर्चा करत असून नजीकच्या काळात यावर निर्णय होण्याची शक्यता असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. काँग्रेस नेते राहुल गांधी देशात अराजकता पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप भाजपाचे ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी केलाय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विरोधात राहुल गांधी यांनी केलेलं वक्तव्य म्हणजे काँग्रेस आणि सर्व विरोधी पक्षांनी रचलेलं कारस्थान असल्याचं त्यांनी म्हटलंय. देशाचे नागरिक सुज्ञ असून देशहिताविरोधातल्या गोष्टींची त्यांना स्पष्ट जाणीव आहे आणि इंडी आघाडीचं कारस्थान कधीच यशस्वी होणार नाही असं त्यांनी समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलंय. पश्चिम बंगालमध्ये फाल्टा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठीची मतमोजणी सुरू असून 11व्या फेरीनंतर भाजपाचे देबांशु पांडा हे 44,000 मतांनी आघाडीवर आहेत. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे शंभूनाथ कुर्मी दुसऱ्या स्थानावर असून काँग्रेसचे अब्दुल रझाक मुल्ला तिसऱ्या स्थानावर आहेत. डायमंड हार्बर महिला विद्यापीठात ही मतमोजणी सुरू असून मतमोजणीच्या 21 फेऱ्या होतील. होर्मुसची समुद्रधुनी खुली करण्यासह इतर मुद्द्यांवर इराणबरोबरच्या वाटाघाटी इस्रायल आणि इतर मित्र देशांबरोबर चर्चा करून अंतिम टप्प्यात आणल्या असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय. लवकरच याबाबतची घोषणा होईल असं त्यांनी ट्रुथ सोशल या समाज माध्यमावर म्हटलंय. इराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ता इस्माईल बकाई यांनी सांगितलं की अमेरिकेबरोबरची चर्चा प्रगतीपथावर आहे, मात्र सर्वच कळीच्या मुद्द्यांवर सहमती झाली असा त्याचा अर्थ नव्हे असं त्यांनी स्पष्ट केलं. अमेरिका परस्पर विरोधी वक्तव्य करत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. आफ्रिकेतल्या काही देशांमध्ये इबोला या आजाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता भारतीय नागरिकांनी पुढली सूचना मिळेपर्यंत कॉंगो, युगांडा आणि दक्षिण सुदान या भागात प्रवास टाळावा अशी सूचना केंद्र सरकारनं जारी केली. तसंच या देशांमध्ये वास्तव्याला असलेल्या किंवा प्रवास करणाऱ्यांनी स्थानिक प्रशासनानं जारी केलेल्या सूचनांचं पालन करावं असं यात म्हटलंय. भारतात अद्याप इबोला आजाराचा एकही रुग्ण आढळला नसल्याचं आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं म्हटलंय. कॉंगो आणि युगांडामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये इबोला आजाराचा प्रादुर्भाव झाल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेनं त्याला आंतरराष्ट्रीय चिंतेची बाब म्हणून घोषित केलंय. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्राईम पॉइंट फाउंडेशन या खासगी संस्थेद्वारे दिल्या जाणाऱ्या यंदाच्या संसद रत्न पुरस्कारांसाठी 12 खासदार आणि 4 संसदीय समित्यांची निवड झाली. महाराष्ट्रातून श्रीकांत शिंदे, हेमंत सावरा, स्मिता वाघ, नरेश म्हस्के आणि मेधा कुलकर्णी या खासदारांची या पुरस्काराच्या विविध श्रेणींमध्ये निवड झाली. तसंच चरणजित सिंह चन्नी यांच्या अध्यक्षतेखालची कृषी समिती,

0: भर्तृहरी मेहताब यांच्या अध्यक्षतेखालची वित्त समिती, सप्तगिरी शंकर उल्का यांच्या अध्यक्षतेखालची ग्रामविकास आणि पंचायती राज समिती आणि अनुराग ठाकूर यांच्या अध्यक्षतेखालची कोळसा आणि खाण समिती या चार संसदीय समित्यांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. देशातली वजने आणि मापे तपासणी यंत्रणा बळकट करण्यासाठी ग्राहक व्यवहार विभागानं GATC अर्थात शासकीय मान्यताप्राप्त चाचणी केंद्रांच्या भूमिकेचा विस्तार केला असून त्यासाठी सरकारने वैध मापनशास्त्र नियम 2013 सुधारणा केली. सुधारित नियमांमुळे या केंद्रांना वजन आणि मापांच्या 23 श्रेणींची पडताळणी आणि पुनर्पडताळणी करता येईल असं ग्राहक व्यवहार मंत्रालयानं म्हटलंय. सुधारित नियमानुसार या केंद्रांच्या माध्यमातून पेट्रोल, डिझेल, CNG, LPG, LNG आणि हायड्रोजन डिस्पेन्सर याची तपासणी करता येईल. या निर्णयामुळे पडताळणी सेवांमध्ये सुधारणा होईल, कार्यक्षमता वाढेल आणि देशभरात स्वच्छ इंधनाच्या वापराला चालना मिळेल अशी अपेक्षा आहे. फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा आजपासून पॅरिसमध्ये सुरू होते. त्रिवार विजेता नोवाक जोकोविच यंदा तिथल्या विजेतेपदानं 25वं ग्रँडस्लॅम विजेतेपद मिळवण्याच्या तयारीत उतरतोय. आज त्याचा सामना फ्रान्सचा जिओवानी एम्पेची पेरिकार्ड याच्याबरोबर होईल. जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावरचा अलेक्झांडर झेरेव आज टेलर फ्रिट्सबरोबर खेळेल. अव्वल मानांकित यानिक सिनरची पहिली लढत उद्या आहे. महिलांमध्ये यंदा कोको गॉफ, अरिना सवालिंगा यांच्या लढती होतील. भारताचा युकी भांबरी न्यूझीलंडच्या मायकेल विनसच्या सोबतीनं दुहेरीत उतरेल. एन श्रीराम बालाजीचा साथीदार ब्राझीलचा मार्सेलो डेमोलिनर असेल. स्पर्धेचं यंदा 125वं वर्ष आहे. IPL क्रिकेट स्पर्धेत आज दोन सामने होणार आहेत. पहिला सामना दुपारी 3:30 मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स या संघात मुंबईच्या वानखेडे मैदानावर होईल. दुसरा सामना संध्याकाळी 7:30 कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स या संघांमध्ये कोलकाता इथं होणार आहे. बिहारमध्ये रांची इथं आयोजित फेडरेशन चषक अॅथलेटिक्स स्पर्धेत गुरिंदर वीर सिंग यानं पुरुषांच्या 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत राष्ट्रीय विक्रम नोंदवत सुवर्णपदक जिंकलंय. याबरोबरच तो आगामी ग्लासगो इथं आयोजित राष्ट्रकुल स्पर्धेसाठीही पात्र ठरला आहे. रशियानं काल रात्री युक्रेनची राजधानी कीववर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ला केला. या हल्ल्याचा फटका शहराच्या मध्यवर्ती भागात सरकारी कार्यालय, निवासी इमारती आणि शाळेजवळच्या बांधकामांना बसला असून यात किमान 10 जण जखमी झाल्याचं वृत्त आहे. पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात आज एका रेल्वे मार्गावर झालेल्या शक्तिशाली स्फोटात 30 जण ठार झाले तर अनेक जण जखमी झाले. क्वेटा इथल्या चमन फाटक रेल्वे स्थानकाजवळ हा स्फोट झाल्याचं वृत्त आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत अमेरिका परराष्ट्र व्यवहार मंत्री स्तरावर महत्वाची चर्चा. होर्मुझची समुद्रधुनी खुली करण्यासह इतर मुद्द्यांवर इराणबरोबरच्या वाटाघाटी अंतिम टप्प्यात आणल्या असल्याचं ट्रम्प यांचं प्रतिपादन. इबोला प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांनी कांगो, युगांडा आणि दक्षिण सुदान या भागात प्रवास टाळावा अशी केंद्र सरकारची सूचना. महाराष्ट्रातल्या 5 खासदारांसह 12 जणांना संसद रत्न पुरस्कार जाहीर. आणि 125व्या फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेला आजपासून पॅरिसमध्ये प्रारंभ. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3:00 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: नर्वस सिस्टम अस्ति सा एक्टिव भवति पैरासिम्पैथेटिक नर्वस सिस्टम भवति पुनश्च सिम्पैथेटिक नर्वस सिस्टम भवति यदा वयम व्यायामं कुर्मः सामान्य व्यायामं नाम एतद् जिम मध्ये गच्छामः वा शारीरिक व्यायामं कुर्मः तर्हि तेन किं भवति सिम्पैथेटिक नर्व एक्टिव भवति सिम्पैथेटिक नर्व द्वारा किं भवति अस्माकं फाइट एंड फ्लाइट रिस्पॉन्स एक्टिव भवति योगासन विषये चिन्तयामश्च तर्हि किं भवति तत्र पैरासिम्पैथेटिक नर्वस सिस्टम एक्टिव भवति तर्हि तेन कः लाभः भवति तेन किं भवति अस्माकं शरीर शान्तिं प्रति गच्छति पुनः रिकवरी मूड मध्ये गच्छति अस्माकं हार्ट रेट यदस्ति सा स्लो रेट मध्ये आगच्छति न्यूनं न्यूनं भवति पुनश्च अस्माकं या डाइजेशन सिस्टम अस्ति पुनश्च एनर्जी सिस्टम अस्ति सा एनर्जी स्टोर करोति पुनश्च अस्माकं हीलिंग या प्रोसेस अस्ति या रिलैक्सेशन प्रोसेस अस्ति सा आरंभः भवति तेन किं भवति यदि वयम् आसनानां पुनश्च प्राणायामानां व्यवहारः कुर्मः तेन अनेन नित्य निरति यदा एक्टिव भवन्ति तेन कारणेन अस्माकं या ऊर्जा तंत्र अस्ति सा संरक्षिता भवति पुनश्च तत्र शान्तिमपि आगच्छति इति अनयोः मध्ये भेदः अस्ति योगासनेषु पुनश्च शारीरिक व्यायामेषु
2: एवं च मार्गदर्शनेन विना योगाभ्यासस्य का हानि
1: हा सत्यं भवद्भिः उक्तम् अहम् एकम् उदाहरणं वदामि षट् कर्म अस्ति षट् कर्मेषु भवती धोती अस्ति धोती मध्ये किं भवति धौतसूत्रं भवति एक मीटर भवति तस्य लेंथ तद् वयं खादामः पुनश्च अन्ते यदा सम्पूर्णं गच्छति पुनः बहिः तं निष्कासयामः अत्र किम् अस्ति यदि कोऽपि प्रशिक्षकः नास्ति तर्हि बहुवारं किं भवति तत्र अन्ते गच्छति पुनः बहिः न आगच्छति बहु प्रयत्नेन कृते सति अपि न आगच्छति तर्हि मम अनुभवः अस्ति वयं किञ्चित् जलं पिबामः तेन किं तत्र साफ्ट्नेस् आगच्छति पुनः बहिः आगच्छति एकम् उदाहरणं वदन् अस्मि एवमेव क्रमेण बह्व्यः समस्याः भवन्ति यदि प्रशिक्षकस्य सकाशात् एतद् योगासनानाम् एतद् अध्ययनं न क्रियते तर्हि सा समस्या आगच्छति
2: अन्ते यत् प्रश्नः तदस्ति अन्ताराष्ट्रिययोगदिवसस्य मूलसन्देशं वयं कथम् आत्मसात् कुर्मः वृद्धानाम् अशक्तानां वा श्रोतॄणां कृते योगशास्त्रे मनसः शान्त्यर्थं के उपायाः लिखिताः सन्ति कृपया उच्यताम्
1: अन्ताराष्ट्रिययोगदिवसस्य मूलं सन्देशं तु अस्ति स्वस्थजीवनं शरीरमाध्यं खलु धर्मसाधनम् इति कालिदासेन उक्तमपि अस्ति परन्तु तत्र किमस्ति मूलं सन्देशम् एतदस्ति शरीरं केवलं भौतिकशरीरस्य स्वास्थ्यं न तत्र मानसिकमपि स्वास्थ्यं योजनीयम् इति अस्माकम् अन्ताराष्ट्रिययोगदिवसस्य मूलसन्देशः कारणेन तेन एव रिलेक्स्ड् बाडी रिलेक्स्ड् मैण्ड् भवति पुनः यदि वयं पश्यामः वृद्धानां विषये बहूनां तथा समस्या भवति तर्हि योगासनं कथं करिष्यन्ति इति तत्र भवन्तः बहु प्रसिद्धम् अपि अस्ति वेस्टर्न् कण्ट्रीसु पाश्चात्यदेशेषु तत्र अस्ति चेयर् योगा भवति तत्र चेयर् उपरि एव उपविश्य आसनानां किञ्चित् मोडिफिकेशन् अस्ति परन्तु भवन्तः कर्तुं शक्नुवन्ति हा तेन किं भवति ये येषां काचित् समस्या अपि भवति ते अपि केचन योगासनानाम् उपयोगः कर्तुं शक्नुवन्ति पुनः प्राणायाममपि तत्र चेयर् मध्ये उपविश्य एव कर्तुं शक्नुवन्ति पुनः केचन आसनानि अपि सन्ति ते अपि कर्तुं शक्नुवन्ति उदाहरणार्थं वज्रासनं ताडासनं पवनमुक्तासनं पुनः अनुलोम विलोम प्राणायामः भ्रामरी प्राणायामः एवमेव सरल सरल केचन आसनानि प्राणायामः कर्तुं शक्यते
2: अस्तु अस्तु महोदयः भवता प्रकल्पिताय बहुमूल्य समयाय ज्ञानानुरञ्जक साक्षात्काराय च भूयशः धन्यता वचांसि प्रकटयन् आकाशवाणी पक्षतः अहं पुनीत त्रिपाठी नौमि पुनः यदा वयम् आवाहयिष्यामः तदा पुनः आगच्छतु इति निवेदनं कृत्वा साक्षात्कारमिमं समापयामि नमो नमः
1: हार्दिक धन्यवादः मम सौभाग्यम्
0: प्रियाः सुधयः श्रोतारः आगच्छन्तु संस्कृत दिग्दर्शन प्रभागे यत्र विश्वे संस्कृत संवर्धनाय अनुष्ठितानां कार्यक्रमाणां विषये सविस्तरं संसूचयति अस्मदीया सहयोगिनी मुदिता वेतालः
3: केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालयस्य राजीव गांधी परिसरे न्याय विद्या शाखया 15 दिनव्यापिनी शास्त्र प्रशिक्षण कार्यशाला आयोजयिष्यते इयं कार्यशाला जून मासस्य 5 दिनात् आरप्स्यते अस्यां कार्यशालायां शब्द शक्ति प्रकाशिकायाः अध्ययनं भविष्यति केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालयस्य देवप्रयागस्थे श्री रघुनाथ कीर्ति परिसरे मे मासस्य 18 दिने 7-दिवसीया कार्यशाला आरब्धा अस्यां कार्यशालायां ईशोपनिषदः सप्ताहात्मकं सूक्ष्माध्ययनं विधीयते केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालयस्य देवप्रयागस्थे श्री रघुनाथ कीर्ति परिसरे भारतीय ज्ञान परंपरा धारिता एक मासिया प्रबोधन कार्यशाला प्रचलति। अस्याः उद्घाटनं कुलपतिः प्रोफेसर श्रीनिवास वरखेड़ी अकरोत्। धन्यवादः।
4: प्रियाः बालश्रोतारः, अद्य बालवल्लरी प्रभागे सुषमा कुमारी बालकानां दिनचर्यामाधृत्य प्रस्तौति एकं विशिष्टं अंशम्।